नमस्कार, मुखेल खबरो. सरकार गोंयच्या 18,000 हेक्टर जमीन परतून जिवी करतले हे खातीर ह्या मळार तज्ञाकडेन कबलात जाल्या अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगला. पुराय गोंय राज्यात चडात चड झाडां लावन गोंय एका पाचव्या चार निवळ आनी आधुनीक रान राज्यात बदल हो सरकारचो मुखेल उद्देश आसा अशें राना खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी म्हळां. अखिल भारतीय कोंकणी परिषदेचो स्थापना दीस ह्या वर्सा आयतारा 12 जुलै दिसा सागर कर्नाटक हांगा मनयतले. ह्या दिसाच्या आयोजन संदर्भात विचार विनिमय करपाक परिषदेचे कार्याध्यक्ष चेतन आचार्य हांच्या फुडारपणाखाला एका शिष्टमंडळान काल सागर हांगा भेट दिली. ह्या भेटीत शिष्टमंडळान सागर हांगाशिल्ल्या कोंकणी भाशीक विंगड विंगड समाजाच्या प्रतिनिधीची भेट घेतली. मलेरिया डेंग्यूचो प्रसार टाळपा खातीर बार्ज बोट मालकांनी खबरदारीचे उपाय घेवपाचो सल्लो बंदर कॅप्टन खात्यान दिला. गोंय सरकारच्या समग्र शिक्षा विभागान पर्यावरणाविशी जागृताय घडोवन हाडपा खातीर आनी विद्यार्थ्यांमदी पर्यावरणाची आवड निर्माण करपा खातीर मिशन लायफ अंतर्गत इको क्लबाच्या माध्यमातल्यान वेगवेगळ्या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करपाचो निर्णय घेतला. जागतिक पर्यावरण दिसाच्या निमतान साखळी नगरपालिका पूर्णम फाउंडेशन पर्यावरण संरक्षण गतिविधी आणि जेसीआय साखळी हांच्या जोड पालवान फाल्या 7 जून 2026 ह्या दिसा ई वेस्ट कलेक्शन 2026 ही कार्यावळ आयोजित केल्या. दक्षिण गोंय आनी कुशावती जिल्हाधिकाऱ्यान पावसाळ्यात दक्षिण गोंय आनी कुशावती म्हालात खंयचोच रस्तो वा रस्त्याचो भाग

पायण वा गल्लीतलो रस्तो व ताचो भाग लेखी परवानगी घेतली बगर खंयचीच व्यक्ती एजन्सी वा संघटनेक खणपाक बंदी लागू केल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ॲपल iOS वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्यमातून उलयता. सकाळची बरोबर 7 वरां 8 मिनटां आनी 4 सेकंद जातात. आयकूं येता शुभ प्रभात ही कार्यावळ.

0: नमस्कार, सुप्रभात. हे कारवेद, उर्वरित येवकार दिता. तुमचो इश्ट केदार. कारवेच्या पयल्या सुवातीक तुमकां आयकूं येता दीन विशेष.
1: दिन विशेष.

6 जून दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच खास आणि म्हत्वाच्यो अश्यो घडामोडी घेवन येता. आयज शिवराज्याभिशेक दीस. छत्रपती शिवाजी महाराज हांचो 6 जून 1674 हे दिसा रायगडाचेर राज्याभिशेक जालो. ह्या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातल्या महत्वाच्या दिसामधलो हो एक दीस. हो दीस स्वराज्याची सार्वभौमत्ताची, हो दीस स्वराज्याची प्रेरणा दिवपी, हो दीस स्वातंत्र्याची प्रेरणा दिवपी. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची याद करून दिवपी हो दीस 6 जून वेगवेगळ्या तरेन सगळ्याक मनयता. कितल्याशाच कार्यालयांनी शिवस्वराज्य दीस म्हणूनय ह्या दिसाक संबोधता. दर वर्सा रायगडाचेर हो दीस एका सुवाळ्या सारको मनयतात. सगळे शिवप्रेमी गडाचेर वतात आणि थंय हो दीस मनयतात. 6 जूनाक सुरू जाल्लो हो सुवाळो 6 दीस चलता आणि 12 जून मेरेन सोंपता. आयज आमी याद काडटा मराठी कवयत्री शांता शेळके हांची. आयज तांचो स्मृती दीस. त्यो नामनेच्यो मराठी लेखिका, कवयत्री, अनुवादक आणि गीतकार. तांचे पुराय नाव शांता जनार्दन शेळके. मुक्ता आणि इतर गोष्टी हो तांचो पहिलो कथा संग्रह 1944 वर्सा प्रकाशित जाल्लो. ताचे उपरांत 1945 वर्सा स्वप्न तरंग ही तांची पहिली कादंबरी, 1959 वर्सा पहिलो ललित लेख संग्रह तांणी प्रकाशित केलो. 1996 वर्सा आळंदी हांगा जाल्ल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यो त्यो अध्यक्ष आशिल्ल्यो. त्यान भायर फाय फाउंडेशन, मंगेशकर प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण, गदिमा, सुल गद्रे असे अनेक पुरस्कार आणि मान सन्मान तांच्या नावार आसा. आयज आमी याद काडटा भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि राजकारणी सुनील दत्त हांची. आयज तांचो जल्माचो दीस. तांचो जल्म 6 जून 1929 हे दिसा जालो. तांचे खरे नाव बलराज दत्त. नामनेचे भारतीय चित्रपट अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अशी तांची ओळख. भारतांत राजकारणातही तांणी महत्वाची अशी भूमिका

0: घेतलो. या वेळार सुमार 1,000 लोकांक जमिनीच्या मालकी अधिकाराच्यो सनदी दिल्यो. या शिबिराचे उक्तावण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केले. ह्या येवजणेचो लाव मेळचो हे खातीर ज्या लोकांनी अर्ज केला त्या सगळ्यांक येता त्या 6 महिन्यांत घराचो मालकी हक्क मेळटलो अशे मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले. ह्या वेळार उदक संसाधन मंत्री सुभाष शिरोडकर, भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय, सभापती गणेश गांवकर, राज्यसभा खासदार सदानंद शेठ तानावडे, आमदार एलेक रेजिनाल्ड लॉरेन्स, एलेक्स सिक्वेरा, उल्हास तुयेकर, निलेश काब्राल, आंतोन वाझ, दक्षिण गोंय जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धार्थ गांवस देसाय आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. हे येवजणे खाला केल्ल्या अर्जांचेर बेगीन प्रक्रिया करपा खातीर आनी अर्जदारांक मजत करपा खातीर हे शिबीर आयोजित केल्ले अशी माहिती ह्या दोनूय जिल्ह्यांच्यो जिल्हाधिकारी एग्नक्लेटस हांणी दिली. अर्जदारांक सोपेपण मेळचे हे खातीर दरेका तालुक्या खातीर वेगवेगळे काउंटर उक्ते केल्ले. तेच प्रमाण साश्टी, फोणे, मुरगांव, केपे, सांगे, धारबानोडा आनी काणकोण ह्या तालुक्यांचे उपजिल्हाधिकारी आनी मामलेदार ह्या शिबिराक हाजीर आसले. ह्या महाशिबिरांत अर्जदारांक प्रमाणपत्रां आनी सनदी, नावाचे कागदपत्र आनी हेर आदेश फावो करून दिल्यात अशी माहिती एग्नक्लेटस हांणी दिली. ह्या शिबिराक लोकांचो उपाट तेंको मेळ्ळो अशें तांणी सांगले. सध्या ह्या दोनूय जिल्ह्यांत सरकारी येवजण्यांचो पुरेपूर लाव मेळचो ह्या खातीर फाटल्या सप्तकांत जिल्हो प्रशासन स्तराचेर साबार बसका जाल्यो, जातूंत कुशावती जिल्ह्यांतल्या रान अधिकार कायद्याखालचे दावे, जिल्हो मिनरल फाउंडेशनाच्या निधीचो लोक उपयोगी कामा खातीर वापर, दोनूय जिल्ह्यांतली पावसा आदली कामां आदीचो आस्पाव आसलो. ह्या दोनूय जिल्ह्या खातीर आनीक एक नवी गजाल म्हळ्यार कोंकण रेल्वेचे पुलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाय हांचे कडेन दक्षिण गोंय आनी कुशावती जिल्ह्याचे पुलीस अधीक्षक म्हूण प्रभारी ताबो दिला. पुलीस महानिरीक्षक के आर चौरसिया हांणी 1 जून ह्या दिसा हो आदेश काढलो. दक्षिण गोंय आनी कुशावती जिल्ह्याचे पुलीस अधीक्षक संतोष देसाय हे 31 मे दिसा पुलीस सेवेतल्यान निवृत्त जाले आनी ताचे कडेन आशिल्लो ह्या पदांचो ताबो प्रभुदेसाय हांचे कडेन दिला. प्रभुदेसाय हे आयपीएस कॅडर अधिकारी असून हाचे आदी तांणी दक्षिण गोंयचे पुलीस अधीक्षक म्हूण काम केला. दक्षिण गोंय जिल्ह्याचे मुखेल स्थान आशिल्ल्या मडगांव शारांतल्या पालिका मंडळाचो कार्यकाळ सोपिल्ल्यान हे पालिकेचेर आतां प्रशासक नेमला. दक्षिण गोंयचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठवाळे हांचे कडल्यान ह्या पदाचो ताबो दिला. कोठवाळे हांणी ह्या पदाचो ताबो घेतल्या उपरांत शारांतल्या हुंवार येवपी सुवातींची पळोवणी करपाचे आदेश दिल्या. कुशावती जिल्ह्यांत आसपावपी केपे नगरपालिकेचो प्रशासक म्हणून मधू नार्वेकर हांकां ताबो दिला. ह्या दोनूय पालिकांनी पावसा आदली कामां कितें केल्यात हाचो नियाळ घेतलो. सावड्डे मतदारसंघाचे आमदार आनी गोंय राज्याचे सभापती गणेश गांवकर हांणी धारबांदोडा तालुक्यात पावसा आदली कामां कितें जाल्या ताचो नियाळ घेतलो. धारबांदोड्या हांगा जाल्ले बसकेंत साबार खात्यांचे अधिकारी हाजीर आशिल्ले. खेळा मळार खोशेची खबर. सध्या फातोर्डा हांगाच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमाचेर सेफ म्हळ्यारच दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशनाची बायला फुटबॉल वस्तादपण सर्त चालू असून 6वे खेपे भारत हे सर्तीच्या फायनलीन पावला. फातोर्डेच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमाचेर मंगळारा जाल्ले उपांत फेरयेंत भारतान भूतानाचेर 1-0 अशें जैत मेळयले. 58व्या मिनटार सानफिदा नोंगरुमान केल्लो गोल मॅच विजेतो ठरलो. आतां फाल्यां शेनवारा हे सर्तींत 5 फावटी वस्ताद जाल्ल्या भारता कडेन पोरुचो वस्ताद बांगलादेशाची फायनल जातली. मंगळारा जाल्ल्या दुसरे उपांत फेरयेंत बांगलादेशान नेपाळाक 2-1 असो हारावन फायनलींत आपली सुवात मेळयली. आतां फाल्यां भारत जिखता काय ना हाची उमळशीक सगळ्यांक लागला. नमस्कार.
1: तुम्ही ऐकताले शुभ्रद एकारवेळीत गोय खबरापत्र. आता ऐकून येता सोभोवतन सादर करता उषा नायक आणि डॉक्टर शाईश देशपांडे.
2: सरभोवतण ह्या कार्यावळींत सगळ्यांक येवकार.
3: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी दर म्हयन्याच्या निमण्या आयतारा आकाशवाणीवेल्यान आपली मन की बात घेवन येता. लोलये माड्डी तळप हांगा स्वता कश्ट घेवन बांय खुणून 20-25 घरांक उदकाची पुरवण करपी बाळ

0: कृष्ण अय्या हांचो माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांणी मन की बात हे कार्यावळींत उल्लेख केलो. सगळ्या गोंयकारां खातीर ही एक मानाची गजाल. लोलयेच्या बाळकृष्ण अय्या हांच्या कामाची प्रधानमंत्र्यांनी दखल घेवप ही गोंयकारां खातीर अभिमानाची गजाल.
1: ऐकूया श्री बाळकृष्ण अय्या हांचे मत.
2: रिटायरमेंट घेवचे पयलीच ही बांय सुरू केली आणि पैसो बी कमी पडलो आणि रिटायरमेंट घेतल्या नंतर जो पैसो मेळ्ळो तो ह्या कामासाठी वापरूक मेळ्ळो आणि ते घरच्या बाईच्या कामां पूर्ण केलं. त्यांना हे उदक मेळवच्यासाठी चड डीप वचपाक गरज आसा. जमनीचो पहिलो लेयर जो आसा तो हार्ड आणि मागीर शेड जी कोसळटा आणि त्याचे नंतर 4-5 फूट भितर वचपाची गरज आशिल्ली. भितर काळो फातर लागता हे म्हाका खबर आशिल्लें. हांगच्या बांयी पळयल्या हांवें पण थंय पर्यंत ह्या बारीक बांयी वच्या वर्कर भिवू लागले आणि ऑक्सिजन सप्लाय जायना जालो आणि म्हाका हांगाच रावचेलें. घर म्हागेलें हांगाच करपाचें आशिल्लें पण ट्रेन म्हाका ती बांय कशी कमी करपाक आशिल्ली. त्या नंतर म्हाका आयडिया सुटली सायड हार्ड लेयराक सायडीन पायऱ्यो करीत मॅक्झिमम कितलें भितर व्हरूं येता तितलें व्हरचें आणि थंय खिडकी खोदून थंयच्यान शिडयो देंवच्यो आणि वर्कर देंवचे. त्यान ऑक्सिजन सप्लाय जातलो वर्कर देंवच्या भिवचेय ना आणि येदा कदाचीत कितें डेंजर कोसळ्ळें जाल्यार शिडयांनी तांकां वयर येवं मेळटलें. आणि त्या प्रमाणे हे म्हागेलें जालें आणि ती बांय घरची हांव पूर्ण योजिल्ले प्रमाण पूर्ण करूं शकलो. त्या नंतर हांवें म्हाकाय चड उदकाची गरज आशिल्ली. नंतर हांवें दुसरे कडेन बांय मारपाचो विचार येवचिलो. ह्या बांयचे ह्या जाग्यार तितलें उदक मेळचें ना म्हण कळ्ळें म्हाका आणि दुसरी बांय हांव आतां घेतली जागो घे. हे घरचें म्हागेलें उदक जें आसा हे सादारण फेब्रुवारी पर्यंत लागी 5-6 घरां मेळटालें आणि नंतर ते फक्त खावचे पुरतें घरा कडेन येवन मेळटालें लोकांक. आणि थंयच्यान जवळ जवळ 80-90 पायप घरा कडेन बसून घालून हांवें तें उदक पयलें घरा कडेन हाडलें आणि परत दुसरो पंप लावन हांगच्यान ते बाकीच्या लोकांक दिवच्यासाठी हांवें पायपांनी मुखार पुश केलें. आणि शेजारी जे कोण बाकीचे घरा बिरा बाजून हांगा राविल्ल्यो फॅमिली आशिल्ल्यो तांकां दिवपाक सुरवात केली हांवें. आणि हे उदक जवळ जवळ 10-12 वर्सां हांवें लोकांक हे उदक दिलें. तो पर्यंत गव्हर्मेंट उदकाची सोय नाशिल्ली आणि लोकांक हे हांवें उदक केल्ल्यान खुबसो तांगेलो उदका साठी धांवपळ वगैरे त्रास कमी जालो आणि बरें जालें. एकंदर
1: खूब खूब धन्यवाद बाळकृष्ण अय्याजी.
0: दर एक नागरीक हो आपले परीन समाजा खातीर बांदील आसा. तातूंतच श्री बाळकृष्ण अय्या हांणी घालून दिल्ली ही देख पुराय समाजाक एक वाट दाखयता. कोणाचेरूच अवलंबून रावनासतना जे आपणाक जाय ते मेळवप हेच ध्येय मुखार व्हरप हेच तांच्या ह्या वावरान सिद्ध केला.

5 जून हो जागतीक पर्यावरण दीस. दर वर्सा प्रमाण अंदूय गोंयांत सरकारी पांवड्यार आनी राजकीय पांवड्यार विविध कार्यावळी आयोजीत करून हो दीस मनयलो. वर्ल्ड एनवायरमेंट डे 2026 म्हळ्यारूच जागतीक पर्यावरण दीस 2026 ह्या निमतान गोंय सरकारान ग्रीन NH66 मिशन हातान घेतला. हाचे उक्तावण काल मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे हस्तुकी जाले. अंदू वर्साचे थीम आसा इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर आवर फ्युचर. सैम म्हळ्यार आमचो गुरू. सैमातले बदल हे मनशाक आपली जीण फुलोवपाक आदार करता. हे बदल आमकां प्रगतीची वाट दाखयता. तर होच मार्ग घेवन आमचो फुडार शाबूत जावचो होच थीम घेवन येता अंदू वर्साचो हो जागतीक पर्यावरण दीस. अंदू वर्सा गोंय सरकारान NH66 ग्रीन कॉरिडॉर प्रोजेक्ट राबयला. ह्या प्रोजेक्टाच्या मार्फत NH66 ह्यो ग्रीन कॉरिडॉर फॉर अ सस्टेनेबल फ्युचर म्हणून ताचेर काम चालू आसा. पर्यावरणाची जतनाय म्हणजेच आमच्या फुडाराची जतनाय.

0: आणि ऐकूप्यानो आता नदर मारूया थोड्या भीतर गोयच्या काय खाशेल्या वेचणूक घडणुकांची. सिद्धांत फेर्राव या फक्त 3 वर्षाच्या मानकुल्या जलतरणपटून फक्त 1 वर आणि 25 मिनिटा भीतर मांडवी नई हुपून राज्यातच नाही तर देशातला सगळ्यात लहान जलतरणपटू अशी आपली ओळख करून दिल्या. सागर एक्वेटिस आणि स्विम इंडिया क्लब यांच्या जोड पालवान हो उपक्रम हालीच घडून हाडिल्लो. अफार जिद्द धाडस आणि चिकाटेन सिद्धांतान ही कामगिरी केली त्या खातीर तो अभिनंदनाक पात्र ठरता. पेडणे म्हालातल्या मोरजी गावात रावपी अनिश कुमार पोके आणि केदारनाथाचेर महादेवाचा जितो जिवो पुतळो साकारून सगळ्यांच्या लक्ष ओढून घेतले. खाशेली गजाल म्हळ्यार महादेवाची ही रंग वेश आणि केशभूषा धारण करून ताणे 21 किलोमीटर अंतराचा चट्टेचो रस्तो हिमालय पर्वताच्या थंड वातावरणात चलून पार केलो आणि आपली केदारनाथ यात्रा पुराय केली. तांगेली श्रद्धा जिद्द आणि भक्ती पाहून सगळे भाविक सामके भारावून गेले. गोय सरकारचे माहिती खाते गोवा कॉलेज ऑफ आर्ट आणि रवींद्र भवन मडगाव यांच्या जोड पालवान गोयचे फाकीवंत हिंदी चित्रपट छायाचित्रणकार सर्गेस्त के वैकुंठ, चित्रकार पद्मभूषण सर्गेस्त लक्ष्मण पै आणि व्यंगचित्रकार पद्मविभूषण सर्गेस्त मारियो मिरांडा हांगेले जन्मशताब्दी वर्षा निमतान येता त्या 11 ते 13 जुनाक विंगड विंगड कार्यावळीचे आयोजन केला. 11 जुनाक सर्गेस्त के वैकुंठ आणि छायाचित्रित केल्लो सीता और गीता ह्या चित्रपटाचे प्रदर्शन तसेच चित्रपटाचे निर्माते रमेश सिप्पी किरण सिप्पी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या लागी वार्तालापाची कार्यावळ तर 12 जुनाक आंधी चित्रपट प्रदर्शित करतले. तसेच सर्गेस्त लक्ष्मण पै यांच्या यादीत गोवन लाईफ या विषयाचेर चित्रकला सर्त तर सर्गेस्त मारियो मिरांडा यांच्या उगडासाक स्पिरिट ऑफ गोवा या विषयाचेर व्यंगचित्र सर्ती घडून हाडतले. अंदू हवामान खात्यान मॉन्सून मुस्तीच्या आधीच म्हणजे 26 मे मेरेन केरळात पावतलो असो अदमास उक्तायिल्लो खरो, पूण फावो तशा हवामानाची परिस्थिती नाशिल्ल्यान मॉन्सून श्रीलंकेसान फुडें वचूकच ना अशें कळटा.
1: इतल्यान ही सरभोवतण कार्यावळ हांगाच सोंपता. परत मेळुया फुडल्या शेनवारा ह्याच वेळार. तो मेरेन निरोपासचो नमस्कार.

शाह दस तुम्हें आयकताले सुप्रभात एकार वे सो भोवतन सादर करताले उषा नायक आनी डॉक्टर शाईश देशपांडे आता ऐकूया सुप्रभात एकार वे एक शोभित शे गीत.

मिश्रण सुप्रभात हे कारवीक. आता वेळ आसा आरोग्य टिप्साचो. उठल्या उठल्या एक दोन ग्लास उदक पिवप खूपच गरजेचे. तशेंच सकाळच्या वेळार तुमी 30 मिनटां चलत अशे व्यायाम करात. तशीच ताजी फळां आनी भाजेचो वापर वाडयात. मोबायल आनी स्क्रिनीचो अतिवापर टाळात. भरपूर न्हीद घेवप विसरूं नाका. ही असली आरोग्य टिप्स. हांवें तुमकां विचारलेले की भारताचो राष्ट्रीय पक्षी कोण, म्हळ्यार मोर, आनी गोंयची राजधानी कोणती म्हणजेच पणजी. हे दोन असे प्रश्न विचारलेले. हे तुमकां सामान्य ज्ञान ह्या सुप्रभात ह्या कार्यावळीक. तशेंच ही कार्यावळ मुखार व्हरतना आनी

0: नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी काल संवसारीक पर्यावरण दिसा हरीत गोंय नितळ गोंय चळवळीचो शुभारंभ केलो. ह्या अभियाना खाला पत्रादेवी ते पोळे राष्ट्रीय म्हामार्गा कुशीक आनी हेर सुवातींनी 10,00,000 झाडां लावन ह्या म्हामार्गाचे ग्रीन कॉरिडॉरांत रुपांतरण करतले. अखिल भारतीय कोंकणी परिशदेचो स्थापना दीस ह्या वर्सा आयतारा 12 जुलय दिसा सागर कर्नाटक हांगा मनयतले. ह्या दिसाच्या आयोजन संदर्भात विचार विनिमय करपाक परिशदेचे कार्याध्यक्ष चेतन आचार्य हांच्या फुडारपणाखाला एका शिष्टमंडळान काल सागर हांगा भेट दिली. मलेरिया डेंग्यूचो प्रसार टाळपा खातीर बार्ज बोट मालकांनी खबरदारीचे उपाय घेवपाचो सल्लो बंदर कॅप्टन खात्यान दिला. गोंय सरकारच्या समग्र शिक्षा विभागान पर्यावरण विशयी जागृताय घडोवन हाडपा खातीर आनी विद्यार्थ्यांमदी पर्यावरणाची आवड निर्माण करपा खातीर मिशन लायफ अंतर्गत इको क्लबाच्या माध्यमातल्यान वेगवेगळ्या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करपाचो निर्णय घेतला. दक्षिण गोंय आनी कुशावती जिल्हाधिकाऱ्यान पावसाळ्यात दक्षिण गोंय आनी कुशावती म्हालातलो खंयचोच रस्तो वा रस्त्याचो भाग पाळण वा गल्लीतलो रस्तो वा ताचो भाग लेखी परवानगी घेतली बगर खंयचीच व्यक्ती एजन्सीक वा घटनेक खणपाक बंदी लागू केल्यात. केरळान 4 जुनाक मान्सूनान प्रवेश केल्या उपरांत काल ताणें गोंयांत प्रवेश केलो. भारतीय हवामान खात्यान केरळांत मान्सून पाविल्ल्याची अधिकृत घोषणा केली. आयज मान्सूनान गोंयच्या कांय वाठारांनी प्रवेश केला आनी फुडल्या 2 ते 3 दिसांत महाराष्ट्रांत प्रवेश करपाक हवामान अनुकूल आसा असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: आजकल भारत के गांव-गांव में छतों का रूप बदल गया है. जहां पहले छतों पर सिर्फ पापड़ और कपड़े सूखते थे, वहां पर अब बिजली बिल जीरो हो रहे हैं. गांव-गांव में लोग सोलर पैनल लगवा रहे हैं. आप भी लगवा लीजिए. 78,000 की सब्सिडी दे रही है भारत सरकार. 30,00,000 से अधिक परिवार तो इसका लाभ उठा चुके हैं. पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना से जुड़ने के लिए रजिस्टर करें PM सूर्य घर .gov.in पर.

2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका. आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. जागतिक आर्थिक संकट असूनही 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील दमण इथं एकंदर 2,970 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून पायाभूत सुविधांचा विकास आणि गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य देत देश सुधारणांच्या प्रवासात वेगाने पुढे जाईल अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील सुरत इथं विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी विहार अर्थात सुरहा तलावाला देशातील 100वं रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही मान्यता देशाच्या पाणथळ जागा आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धनाबाबतच्या बांधिलकीचं प्रतीक आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्रिपुरा इथं सीमा सुरक्षेबाबत आढावा घेतला. यावेळी लंकामुरा सीमा चौकी इथं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी संबोधित केलं. त्रिपुरा फ्रंटियर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्रिपुरा असो किंवा बिहार, आम्ही लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ देणार नाही हा आमचा ठाम संकल्प आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे सर्व जवान प्रत्येक झाडाला आपला भाऊ बहीण किंवा मूल समजून त्याची जपणूक करत आहेत. हा उपक्रम केवळ सरकारी आदेशांमुळे प्रेरित नसावा तर ती आपली नैसर्गिक सवय बनली पाहिजे. हीच सवय आपलं भवितव्य सुरक्षित ठेवू शकते असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाचा आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. तथापि जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्जरोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचा परकीय चलनसाठा 682 अब्ज डॉलर इतका भक्कम पातळीवर असून हा साठा साधारण 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे अशी माहितीही मल्होत्रा यांनी दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईनं इयत्ता 12वीसाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत त्यांचे अर्ज सादर

करू शकतात अशी माहिती मंडळानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. यापूर्वी आजपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. सीबीएसईने सर्व पात्र विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीची नोंद घेण्याचं आणि विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आणि बळजबरीने बळकावलेल्या भारतीय प्रदेश असलेल्या गिलगिट बाल्टिस्तान विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या योजनांबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे. या निवडणुका उद्या नियोजित आहेत असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 1947 जम्मू काश्मीरचं भारतात झालेलं पूर्ण कायदेशीर आणि अपरिवर्तनीय विलीनीकरण यामुळे गिलगिट बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे ही आपली भूमिका भारताने पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केली आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा गैरवापर करून जम्मू काश्मीरबाबत चुकीचे दावे पसरवत आहे आणि त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचं भान ठेवलं पाहिजे अशी टीका भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी काल पाकिस्तानवर केली. संयुक्त राष्ट्र महासभेला सादर करण्यात आलेल्या सुरक्षा परिषदेच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिखार अहमद यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला. त्याला प्रत्युत्तर देताना हरीश यांनी हे भाष्य केलं. इराण अमेरिका संघर्षात नव्यानं तणाव निर्माण झाला असून सागरी वाहतुकीला लक्ष्य करणाऱ्या इराणच्या 4 ड्रोनला पाडल्यानंतर अमेरिकन सैन्याने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील इराणच्या किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर हल्ले केले आहेत. या संघर्षात इराणकडून हल्ल्याची योजना असल्याचं लक्षात घेता त्यापासून बचावासाठी गोरुख आणि केशम बेटावरील इराणच्या रडार केंद्रांवर हल्ला केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. मणिपूरच्या कांगकोप्पी जिल्ह्यात काल पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आदिवासी बहुल लोईबोल खोल्लेन गावावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात एका महिलेसह 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरं जाळण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात गटाशी संबंधित सशस्त्र सदस्यांनी गावावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तिथं उपस्थित असलेल्या दुसऱ्या सशस्त्र गटाने गोळीबार सुरु केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्टेल्थ प्रकारातील लढाऊ विमान सुखोई SU-57 भारतात संयुक्त उत्पादन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यातून दोनही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारी अधोरेखित होते. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी काल संवाद साधला. एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित हार्डवेअरसह इतर महत्वपूर्ण संरक्षण प्रणालीच्या बाबतीत भारतासोबत सहकार्य करण्याची तयारीही पुतीन यांनी दर्शवली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद यानं जर्मनीच्या विन्सेंट किमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. काल दिवसाची सुरुवात तिसऱ्या स्थानावरून करणाऱ्या प्रज्ञानानंदने क्लासिकल प्रकारात महत्वपूर्ण विजय मिळवून 3 गुण मिळवले आणि एकंदर 18 गुणांसह विजेतेपद निश्चित केलं. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास सुरू झाला आहे. उपग्रहाने दर्शवलेल्या अंदाजानुसार केरळ कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात काल पर्जन्यमानाची स्थिती निर्माण झाली असून हा पट्टा तळ कोकणाच्या जवळ पोहोचल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचं आगमन होईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. संवसारीक अर्थीक संकश्ट आसून लेगीत भारतीय अर्थवेवस्था घटमूट आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला. फुडल्या 5 वर्सात भारतान दर्या निर्गत 8 अब्ज डॉलरावेल्यान 30 अब्ज डॉलरामेरेन वाडोवपाचो हेत दवरचो अशें केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी म्हळां. जम्मू काश्मीराविशी फटीचे दावे पातळोवपा खातीर पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळातल्या कायम नाशिल्ल्या वांगड्यांचो गैरवापर करता अशें भारतान सांगला. देशातले 9,42,000 मायस शेतकार खेत बचाव अभियानात वांटेकार जाल्यात अशें शेतकार कल्याण मंत्रालयान सांगला. आनी भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद हाणे ऑस्लोत नॉर्वे बुद्धीबळ वस्तादपण जिखून इतिहास घडयलो. आता पुराय खबरो. संवसारीक अर्थीक संकश्ट आसून लेगीत भारतीय अर्थवेवस्था घटमूट आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला. 2025-26 वित्तीय वर्सा देशात 7.7% वाड नोंद जाल्या अशें तांणी सांगले. काल दमण हांगा सुमार 2,970 कोटी रुपयांचे जायते उदरगत प्रकल्प तांणी चालीक लायले. भारत ही संवसारातली नेटान वाडपी अर्थवेवस्था आसा अशें ह्या वेळार मेळाव्याक मार्गदर्शन करतना तांणी सांगले. समावेशी मुळावी बांदावळ उदरगत आनी गरिबां खातीर कल्याणकारी येवजण्यांक प्राधान्य दिवन देश सुदारणा मार्गाचेर मुखार वतलो अशें आश्वासन तांणी नागरिकांक दिले. ताचे पयली प्रधानमंत्र्यांनी सुरतात 18,000 कोटी रुपया परस चड मोलाचे वेगवेगळे मुळावे प्रकल्प सुरू केले. ह्या वेळार प्रधानमंत्र्यांनी भारताची वट्ट नविकरणीय उर्जा क्षमता 250 गिगावॅट आसा, तातूंत गुजराताचे योगदान 50 गिगावॅट आसा अशी माहिती दिली. फुडल्या 5 वर्सात भारतान दर्या निर्गत 8 अब्ज डॉलरावेल्यान 30 अब्ज डॉलरामेरेन वाडोवपाचो हेत दवरचो अशें केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी सांगला. विशाखापट्टणमात 2 दिसांच्या राष्ट्रीय कार्यशाळेत ते उलयताले. नुस्तेमारी मळा खातीर जागतीक बाजारपेठेत प्रवेश वाडोवपा खातीर सरकार बांदील आसा अशें तांणी सांगले. फाटल्या 3.5 वर्सात भारतान विक्रमी 9 मुक्त व्यापार कबलाती केल्यात, जाका लागून 38 देशांच्या बाजारात संधी निर्माण जाल्यात आनी भारतीय नुस्त्याची उत्पादनां संवसारभरातल्या गिरायकांमेरेन पावोवपाची खात्री जाल्या. संवसारीक नुस्त्याच्या उत्पादनात भारताचो वांटो 8.8% आसा अशें नुस्तेमारी मंत्री राजीव रंजन सिंग हांणी सांगले. मजगती अन्न प्रक्रिया उद्देग मंत्री चिराग पासवान हे दर्यातल्या अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या व्हड संभाव्यताये विशीं उलयले. आंध्र प्रदेश देशाच्या दर्या खाद्य निर्गतीत महत्वाचे योगदान दिता अशें आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्राबाबू नायडू हांणी म्हणला. जम्मू काश्मीराविशी फटीचे दावे पातळोवपा खातीर पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळातल्या कायम नाशिल्ल्या वांगड्यांचो गैरवापर करता अशें भारतान म्हणला. पाकिस्तानाक आपली जापसालदारकी पाळची पडटली अशी शिटकावणी भारतान दिल्या. जम्मू काश्मीर भारताचो एक अभिन्न आनी अविभाज्य भाग आशिल्लो, आसा आनी सदांच आसतलो अशें भारताचे कायम प्रतिनिधी पी हरीश हांणी सांगले. पाकिस्तानान केल्ली विधानां आनी खोटे दावे हे मुळावे वास्तवात बदल करू शकनात अशें तांणी मुखार सांगले. भारतीय रिझर्व्ह बँकेन विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या सरकारी रोख्यातल्या गुंतवणुकी संबंधीच्या नेमात म्हत्वाचे बदल केल्यात. नव्या तरतुदी प्रमाण सामान्य मार्गातल्यान गुंतवणूक करपी विदेशी गुंतवणूकदारांक आता गुंतवणूक मर्यादा लागू जावच्यो नात. तशेंच आरबीआयन केंद्र आनी राज्य सरकारांच्या रोख्यां खातीर आदी लागू आशिल्ली सामान्य आनी दीर्घकालीन गुंतवणूक मर्यादा विलीन केल्या. आरबीआयच्या म्हणण्याप्रमाण ह्या बदलांक लागून परकी गुंतवणूकदारांक गुंतवणूक करतना चड सोयी आनी लवचिकताय मेळटली. नवी मार्गदर्शक तत्वां रोखडीच लागू जाल्यात. विदेश मंत्रालयान सांगले की वर्स 2026 मेरेन वट्ट 1076 भारतीय नागरिकांक अमेरिकेतल्यान परत हाडला. विदेश मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयस्वाल हांणी सांगला, 2025 वर्सा 3,576 भारतीय नागरिकांक अमेरिकेतल्यान परत हाडला. स्थलांतर आनी हालचाली विशीं दोनूय देशांमदीं भासाभास चालू आसा. तशेंच कायदेशीर स्थलांतराचेर वायट परिणाम जावचो न्ही हाची खात्री करतना बेकायदेशीर स्थलांतर आडवण

0: आप हो मुखेल हेत आसा अशें तांणी सांगले. देशात बेकायदेशीर रितीन रावपी परकी नागरिकांचेर कायदेशीर कारवाय जातली अशें तांणी मुखार सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजे केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेलो खबरो. देशातले 9,42,000 मायज शेतकार खेत बचाओ अभियानात वाटेकार जाल्यात अशें शेतकार कल्याण मंत्रालयान सांगला. समतोल सारे वापराक चालना दिवपा खातीर सुरू केल्ली ही मोहीम आता भौशीक चळवळीत रुपांतरीत जावपाक लागल्या. मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण आता मेरेन हे मोहिमेक लागून 17,800 परस चड जागृताय कार्यावळी घडोवन हाडल्यात आणि ताचो फायदो सुमार 7,00,000 शेतकारांक जाला. ते भायर 1.5 लाखावयर भाग घेवप्यांक 3,700 परस चड प्रशिक्षण कार्यावळी वरवीं समतोल सारे वापर, मातयेची भलायकी वेवस्थापन आनी शास्त्रीय शेतीविशी शिक्षण दिला. शेतकारांक सेंद्रीय आनी पर्यायी पोषक तत्वांचो वापर करपाविशी शिक्षण दिवपा खातीर 8,850 वयर प्रात्यक्षिकां घडोवन हाडल्यात अशें मंत्रालयान सांगला. मातयेची सुपीकताय तिगोवन दवरप, रासायनिक साऱ्याचेर आदारून रावप उणे करप आनी टिकाऊ शेतीक चालना दिवप हो ह्या मोहिमेचो. आता मुखावेलो खबरो. देशातले 9,42,000 मायज शेतकार खेत बचाओ अभियानात वाटेकार जाल्यात अशें शेतकार कल्याण मंत्रालयान सांगला. समतोल सारे वापराक चालना दिवपा खातीर सुरू केल्ली ही मोहीम आता भौशीक चळवळीत रुपांतरीत जावपाक लागल्या. मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण आता मेरेन हे मोहिमेक लागून 17,800 परस चड जागृताय कार्यावळी घडोवन हाडल्यात आणि ताचो फायदो सुमार 7,00,000 शेतकारांक जाला. ते भायर 1.5 लाखावयर भाग घेवप्यांक 3,700 परस चड प्रशिक्षण कार्यावळी वरवीं समतोल सारे वापर, मातयेची भलायकी वेवस्थापन आनी शास्त्रीय शेतीविशी शिक्षण दिला. शेतकारांक सेंद्रीय आनी पर्यायी पोषक तत्वांचो वापर करपाविशी शिक्षण दिवपा खातीर 8,850 वयर प्रात्यक्षिकां घडोवन हाडल्यात अशें मंत्रालयान सांगला. मातयेची सुपीकताय तिगोवन दवरप, रासायनिक साऱ्याचेर आदारून रावप उणे करप आनी टिकाऊ शेतीक चालना दिवप हो ह्या मोहिमेचो हेत आसा. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज नवी दिल्लीत नेपाळचे विदेश मंत्री शिशीर खन्नाल वांगडा भासाभास करतले. हे बसकेत वेपार, गुंतवणूक, येरादारी, उर्जा आनी लोकांमदी संपर्क आयत्या विशयाचेर चर्चा जातली. खन्नाल 3 दिसांच्या भारत भोंवडेर आसात. काल तांणी नवी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांची भेट घेतली. भारत नेपाळ द्विपक्षीय संबंध आनीक घटमूट करपाच्या मार्गाचेर दोनूय फुडाऱ्यांनी भासाभास केली.

0: भारतीय शांतताय सैनीक मेजर अभिलाषा बराक हांका संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस आंटोनियो गुटेरस हांच्या हस्तुकी नामनेचो 2025 युएन मिलिटरी जेंडर इक्वेलिटी सपोर्ट अवॉर्ड फावो जाला. लेबनॉनातल्या संयुक्त राष्ट्रांच्या अंतिम दळात भारतीय बटालिनात काम करपी मेजर बराक हांचो संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांतताय सैनिकांच्या आंतरराष्ट्रीय दिसा निमतान भोवमान केलो. हवामान. भारतीय हवामान खात्यान केरळ आणि माहेत आयज कांय सुवातांनी चड पावस पडपा खातीर रेड अलर्ट जारी केला. तशेंच आयज ईशान्य भारत, कर्नाटक, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, कोकण, मध्य महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार जुळे आणि लक्षद्वीपात चड पावस पडपाची शक्यताय खात्यान उक्तायला. खेळ. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद हांणी ऑस्लोत नॉर्वे बुद्धिबळ वस्तादपण जिखून इतिहास घडयलो. SAFF बायलांच्या फुटबॉल सर्तीच्या फायनलीत आयज भारत आणि बांगलादेश पंगडा आड खेळटलो. हो खेळ सांजवेळा 6:30 वरांचेर मडगावात सुरू जातलो. आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. संसारीक अर्थिक संकश्ट असून लेगीत भारतीय अर्थव्यवस्था घटमूट आसा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला. जम्मू काश्मीराविशी फटीचे दावे पातळोवपा खातीर पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळातल्या कायम नाशिल्ल्या वांगड्यांचो गैरवापर करता अशें भारतान सांगला. देशातले 9,42,000 मायज शेतकार खेत बचाव अभियानात वांटेकार जाल्यात अशें शेतकार मंत्रालयान सांगला. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद हाणें ऑस्लोत नॉर्वे बुद्धिबळ वस्तादपण जिखून इतिहास घडयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले 6:30 वरांचेर. नमस्कार.
1: नमस्कार इश्टानो, आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनलान उलयता. तुमकां सगळ्यांक हांव मनापासून स्वागत करता तुमचोच इश्ट केदार. आतां आयकूंक रावात आमच्या आवडट्या कार्यक्रमाची. हो कार्यक्रम जावन आसा चित्रसंगीत. येत्या 40 मिनटां हिंदी फिल्म गीताची गोड, मधूर आनी सदाबहार अशी गीतां तुमच्या भेटीक आमी हाडटले. दिसभराच्या धडपडींतल्यान थोडो विसव मेळो, मन प्रसन्न जावं आनी सुरील गीताच्या साथीन तुमचो वेळ आनंदात वसूं हीच आमची इच्छा. तर सुरवात करुया आयच्या चित्रसंगीत ह्या कार्यावळीक. पयलें गीत आसा KK हांच्या आवाजांतले. ह्या सुंदरशे गितान ह्या चित्रसंगीत ह्या कार्यावळीक आमी आतां सुरवात करता. आयकुया आनी खरेंच ह्या गिताची आमी मजा लुटुया.

आताच तुम्ही ऐकत आलाय जिंदगी तेरे नाम या चित्रपटले सुंदरशे गीत. आशा करता की तुमका हे ते गीत आवडलेच असतले. इष्टानो, हिंदी चित्रपट संगीतान शेकडो वर्षापासून रसिकाच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली. प्रेम, मैत्री, वीर, आनंद, उत्साह अशा जीवनातल्या विविध रंगाची अनुभवती ही गीतान आपल्याक दिसता. आता ऐकूया फुडले गीत. एक सुंदर अशे चित्रपटातले ऐकूया जिंदगी और हम या फिल्मातले हे गीत असा. ऐकूया मुखाल स्वतीक लता मंगेशकर हांच्या आवाजातले.

श्रोत, तुम्ही ऐकता चित्रसंगीत कारवं आकाशवाणी पणजे केंद्राच्या माध्य चॅनलाचेर. हे कारवे गिवा लानसो विसो मिळवा लानसो विसवानंतर वेळ जाता मुखेल खोबऱ्याचो. आयकुया मुखेल खोबऱ्यो आणि उपरांत तुमकां आयकूंक मेळटलें चित्रसंगीत ही कार्यावळ.

इश्रण तुम्ही आयकता चित्रसंगीत कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या मादे चॅनलाचेर. इश्रण चित्रपट गीतान दुनियेन आपल्याक अनेक अविस्मरणीय क्षण दिले त्या आठवणीच्यान रमून जावपाक आयचो हो कार्यक्रम एक निमित्त जावन आसा. चला तर आयकुया हे फुडले गीत.

कार्यक्रमाच्या शेवटाक वताना पूर्ण संगीताचो प्रवास हो कायम सुरूच आसाच. आजच्या चित्रसंगीत ह्या कार्यक्रमाचे शेवटचे गीत आसा ओके जेनू ह्या चित्रपट हातले. ऐकूया शेवटच्या क्षणांक.

नमस्कार श्रोतो, मादे चॅनलवर सुरेल विश्वात आपले मनपूर्वक स्वागत करीत आहोत. मी आहे आपला मित्र केदार, आणि पुढली अर्धा तास आपण अनुभवणार आहोत मराठी गीताचा सुंदर प्रवास. मराठी संगीत म्हणजे भावना, संस्कृती आणि सुराच्या अद्भुत संगम. जुन्या आठवणींना उजाळा देणारा, मनाला स्पर्श करणारे आणि आनंदाच्या लहरी निर्माण करणारी निवडक गीते आज आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहेत. चला चला तर कार्यक्रमाची सुरुवात करूया पहिल्या सुंदर गीताने. ऐकूया आणि सुरुवात करूया मराठी गीताचा कार्यक्रम.

श्रोतो किती सुंदर शब्द मनाला भावणारी ही चाल अशी सुरेल गीताची गीताने मराठी संगीत विश्व अधिक समृद्ध झाले आहे. आता ऐकूया आणि एक लोकप्रिय असे गीत जे श्रोत्यांच्या कायम पसंती उतरले आहे.

श्रोतः आपण ऐकत होता मादे चॅनलवर सुंदर शेम मराठी गीताचा खास मैफिल. संगीत हे मनाला आनंद देणारे औषध मानले जाते. दिवसातील थकवा दूर करून नवचैतन्य निर्माण करण्याची ताकद संगीतामध्ये असते. चला तर ऐकूया पुढले गीताकडे.

श्रोतो, संगीताच्या या प्रवासात आपण जुन्या नव्या मराठी गीताचा आनंद घेत आहेत. प्रत्येक गाण्यामध्ये एक कथा असते, एक भावना असते आणि एक सुंदर आठवण दडलेली असते. चला तर आता ऐकूया पुढले हे गीत.

श्रोतो, सुंदर गीतासोबत वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे आपण वाटचाल करीत आहोत. शेवटच्या काही क्षणासाठी आम्ही आणले आहे आणखी एक खास गीत तुमच्यासोबत.

करणारे संगीताचा आनंद कायम आपल्यासोबत राहो ही सदिच्छा. आपली प्रतिक्रिया, सूचना आणि आवडीची गाणे आम्हाला नक्की कळवा. मी तुमचा समित्र केदार आपणास निरोप घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या कार्यक्रमात, नव्या उत्साहासह आणि नव्या सुरासह. तोपर्यंत आनंदित रहा, निरोगी रहा आणि ऐकत रहा आमचा महादेव चॅनल. आपल्या मनाजवळचा हा चॅनल आहे. नमस्कार. बरोबर सकाळची 10 वाजत आहे. ऐकूया दिल्ली किनारवर देण्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या काही क्षणातच.

प्रिय श्रोत्रो, आजच्या या मराठी गीताचा सुरेल मैफिलीतली सहभागी झाल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपला हा प्रवास इथंच थांबत असला

आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या माते चॅनल उलयता. सकाळची बरोबर 10:30 येतात. ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कारवळ. आणि या कारवीक पहिले तुमकां आयकूं येता सदाशिव हळवले हांचे गायन राग विभास तुमकां आयकूंक दिता. आनी उपरांत संदीप देशमुख हांचे गायन राग देसी तुमकां आयकूंक मेळटलो. पयलीं आयकुया सदाशिव हळवले हांचे गायन राग विभास पहिल्या सुवातेक तुमकां आयकूंक येता.

ऐकतले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कवी सदाशिव हे होय हांचे गायन आतांच तुमी ऐकले राग विभास आतांच ऐकलो. आतां आयकूंक दिता संदीप देशमुख हांचे गायन राग देसी आतां तुमकां आयकूंक दिता.

इश्टानो, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतान निकतेच तुम्ही आयकले संदीप देशमुख हांचे गायन राग आशिल्लो देसी. आता ऐकुया दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपित जावपी हिंदीतल्यान खबरो.

इश्टानो निकतेच तुम्ही ऐकले रोजा या फिल्मातले हे गीत गायताले हरिहरण आणि सुजाता मोहन. संगीत आशिल्ले ए आर रहमान हांचे. इश्टानो हो फिल्म आयल्लो 1993 ह्या वर्साक. ह्या गीताची रचना केल्ली पी के मिश्रा हाणी. 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान मोगळेकपणे तुम्ही ऐकतात गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ. आणि आता कार्यावळीन फुडल्या सुवातेर तुमच्या खातीर हम दिल दे चुके सनम ह्या फिल्मातल्यान हे गीत.

हम दिल दे चुके सनम या फिल्मातले हे गीत आशिल्ले मोगाळ एकपणो. हे गीत गायताली कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू. बरोबर सकाळची 11:16 झाली आसात. कार्यावळ मुखार वरूया, आयकूंक दिता कार्यावळीतले हे मुखावेले गीत.

श्रोतांनो, निकतेच तुम्ही ऐकलंय अंधाधुन या फिल्मातलं हे गीत अरिजित सिंग ह्यांच्या आवाजात आणि संगीत आशिले अमित त्रिवेदी ह्यांचे. पुढे सुरुवातीला आम्ही ऐकूया फाल्गुनी पाठक ह्यांच्या आवाजात हे मुखावले गीत.

0: Dumped is a BBC Sport production for the BBC World Service in association with ABC and Akashvani.
1: दोनशे 33.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयतात. मोगाळेक पेरू निकतीच तुमी आयकली दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ली स्टम्प्ड रिले. आणि आता बरोबर सकाळची 11 जावन 48 मिनटां जाल्ली आसात. तर इश्टांनो आमी ऐकूया कार्यावळ गाता रहे मेरा दल. ही कार्यावळ परतून एकदा तुमकां ह्या कार्यावळीन येवकार दिता आणि परतून एकदा तुमच्या खातीर घेऊन येता अशीच तरेकवार गीतां. तर ऐकूया ह्या खिणातले हे गीत.

0: हे गीत आशिल्ले ओम शांती ओम ह्या फिल्मांतल्यान. आनी ह्या गीता सांगाताक आयची ही गाता रही मेरा दिल कार्यावळ इतल्यान सोंपता.
1: महात्मा गांधीजींनी म्हणिले,
2: स्वच्छता हीच खरी देवाची पूजा.
1: या महामानवाची 150वी जयंती मनयताना ताणीच दाखयल्या वाटेवेल्यान चलपाचो संकल्प करूया.
2: स्वच्छता ही सेवा.
0: दोनशे 233 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयतात. मोगाळ पिनो दनपारची बरोबर 12 वरां जाल्ली आसात. तर जाणून घेऊया आयच्या दिसाक वितरावचेल्या कार्यावळींची रुपरेषा.

इष्टानो निकतेच तुम्ही ऐकले सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात हे गीत मैं अगर कहूं।

इश्टानो बरोबर 12 वरां 10 मिनटांचेर आयकुपाक रवात बायलां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. आयज ह्या कार्यावळीन आमी आयकुया सरस्वती नायक हांच्यो कविता. बरोबर 12 वरां 30 मिनटांचेर तुमच्या खातीर स्वर संगम ही कार्यावळ आसतली. कार्यावळीन आयकुपाक रवात विदुशी सुहासिनी कोहरटकर हांचे गायन. ती सादर करतली दादरा मांज खमाज. ताच्या उपरांत आयकुया बेगम अख्तर हांचे गायन, आयकुया दादरा. बरोबर 1 वरां 5 मिनटांचेर इश्टानो आयकुपाक रवात कानळा ओळा ही वळेरी. सदाफुली ही कार्यावळ आसतली दनपारच्या 1 वरां 40 मिनटांचेर. दोन वरांचेर इश्टानो आयकुपाक रवात इंग्लिशीतल्यान खबरो, आनी ताच्या उपरांत 2 वरां 15 मिनटांचेर दोपहर समाचार आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतले. हिंदी फिल्मगीताची कार्यावळ बरोबर 2 वरां 30 मिनटांचेर तुमच्या भेटेक येतली. 3 वरां 10 मिनटांचेर आमची ही सभा हांगाच सोंपतली. मेळुया बरोबर सांजेच्या 5 वरां 30 मिनटांचेर परतून एकदा. त्या वेळाचेर आयकुपाक रवात युववाणी मराठीतल्यान.

इष्टनो युववाणी मराठीतल्यान ह्या कार्यावळीन आयज तुमकां आयकुपाक मेळटले आजचा युवक ह्या विशयाचेर उलोवप करतले विनय मडगांवकर आनी रामचंद्र तुळपुले. बरोबर 6:15 आयकुपाक रावात कोंकणी गीताची कार्यावळ शब्दुली. 6:35 इष्टनो आस्वाद घ्यात कातारांचो. भावगीत तुमच्या भेटेक येतले सांजेच्या 7:00. कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो आमच्या स्टुडिओतल्यान तुमच्या मेरेन पावतल्यो. बरोबर 7:20 7:30 मोगाळेपणो आयकुपाक रावात कार्यावळ चावडेर. आनी आयज ह्या कार्यावळीन तुमकां आयकुपाक मेळटले घुमट आरती सादर करतली कारेश्वर घुमट आरती मंडळ बिचोले. हिंदी फिल्मगीताची कार्यावळ परतून एकदा तुमच्या भेटेक येतली रातच्या 8:15. समाचार संध्या 8:45 आणि न्यूज एट 9:00 तुमकां आयकुपाक मेळटलो दिल्ली केंद्रावेल्यान. रातच्या 9:15 आयकुपाक रावात स्पॉटलायट. 9:30 आसतली करंट अफेअर्स. संगीताची राष्ट्रीय कार्यावळ आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपीत करतले बरोबर रातच्या 10:00. आणि बरोबर 11:10 इष्टानो आम्ही तिसऱ्या सभेतल्यान निरोप घेतली. तर ह्यो आशिल्ल्यो 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलो हट्जाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर उतरावी कार्यावळी आयच्या दिसा खातीर. इष्टानो आता बरोबर 12:05 आयकुपाक रावात इंग्लिशीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान.

0: आनी व्हडा नेटान वेल्यान आत्मविश्वासान तो म्हणटा कसो वेल्यान आत्मविश्वासान तो म्हणटा कसो हय तर हांव लेडीजच हांव खूब स्ट्रोंग हय हांव म्हज्या आवय भशेन हांव तिच्या भशेन स्ट्रोंग हय तर हांव लेडीजच हांव खूब स्ट्रोंग हय हांव म्हज्या आवय भशेन हांव तिच्या भशेन स्ट्रोंग. म्हजी निमणी कविता गिरगिरें. पोटाक पेटिल्ली वात घेवन गिरगीर भोंवता बाबडे गिरगिरें हांगा थंय आंगण भर. पोटाक पेटिल्ली वात घेवन गिरगीर भोंवता बाबडे गिरगिरें हांगा थंय आंगण भर. झर झर फर फर चर चर चर चर तो लासता तितलें जाता आमचेर खोशयेचो शिवोर. झर झर फर फर चर चर चर चर ते लासता तितलो जाता आमचेर खोशयेचो शिवोर. पोटाक पेटिल्लो भुकेचो उजो पालोवंक गर गर भोंवपी आमी गिरगिरीच. पोटाक पेटिल्लो भुकेचो उजो पालोवंक गर गर भोंवपी आमी गिरगिरीच. आमची अगतिकता पळोवन ताळयो पेटीत हांसता संवसार काडीत आमकां पिशार. आमची अगतिकता पळोवन ताळयो पेटीत हांसता संवसार काडीत आमकां पिशार. दुसऱ्याच्या दुखार हांसपाची पोरणीच संवय ती आमची. मेला बगर वचपाक सामकी कुस्तार. दुसऱ्याच्या दुखार हांसपाची पोरणीच संवय ती आमची. मेल्या बगर वचपाक सामकी कुस्तार. पोटाक पेटिल्ली वात घेवन गिरगीर भोंवता बाबडे गिरगिरे हांगा थंय आंगण भर हांगा थंय आंगण भर.
1: इश्टनो अस्तुरी कार्यावळीन निकतेच तुम्ही आयकले सरस्वती नायक हांणी सादर केल्ल्यो कविता. ह्या खिणाक आयकूंक दिता तन्वी वालावलकर हांच्या आवाजात हे गीत.

इष्टनो अस्तुरी कार्यावळीत निघतेच तुम्ही ऐकले हे गीत गायताली लुईजा, फातिमा, झेनिया आणि एर्न्यू. इष्टनो बरोबर दनपारची 12:30 जाल्ली आसात. ह्या खिणाक अस्तुरी कार्यावळीन आम्ही मुखार ऐकूया स्वर संगम. आयज ह्या कार्यावळीन तुमकां ऐकुपाक मेळटले विदुषी सुहासिनी कोहर्टकर हांचे गायन. ती सादर करतात दादरा मांज खमाज.

मोगळेकपणू स्वर संगम या कार्यावळीन निकतेच तुम्ही ऐकले विदुषी सुहासिनी कोहटकर हांच्या गायनान दादरा मांज खमाज. आता मुखार ऐकूया बेगम अख्तर हांच्या गायनात दादरा.

0: दादरा. या खेळात घेऊया एक लहानसो विसो.
1: अरे अरे अरे, गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
2: अगो गुळ्यो सोपल्यो मुगो त्यो.
1: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडप? तुका खबर ना
2: किदें?
1: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो आसात. किदें कळें सांग?
2: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो दोन बालद्यो.
1: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखद्यांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
2: हा करता.
1: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
2: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
1: स्वच्छता ही सेवा.

0: हमेचक्रिया करप वा हमेच केल्ल्यान कितें जातले असो विचार करू नाकात.
1: खंयच्याय बऱ्या कामाची सुरवात स्वतः पासून जाता.
0: चला तर स्वच्छतेचे नेम पाळूया मनापासून कर्तव्य म्हणून.
1: आमची भूंय स्वच्छ सुंदर दोरूया.
0: तिची पवित्रताय राखूया. स्वच्छता ही सेवा.
2: इष्टणो परतून एकदा योकार स्वरसंगम कार्यावळीन. तर इष्टणो बरोबर दनपारची 12:46 जाल्ली आसात. मुखार आयकूंक दिता डॉ अनिता सेन हांच्या गायनान दादरा. तांकां हार्मोनियम साथ करतात SS करंदीकर.

इश्टानो एकटेच तुम्ही ऐकले लुझिया हांच्या आवाजान तुजो मोग. 233° 1 मीटर म्हळ्यारच 1287 किलो हर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या

महादे चॅनला वेल्यान मोगळे पेनो तुम्ही ऐकतात कार्यावळ कांदळा ओवळा. पण या खिणाक घेऊया एक ल्हानसो विसो. विसोवा उपरांत परतून मेळूया ह्याच कार्यावळीन. ऐकत रहात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादे चॅनल.

मोगळेकपणो आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादेच्या लेवलान तुम्ही ऐकतात कानडा ओळा ही कार्यावळ. आणि या खिणात तुमच्या खातीर लुईजा नोरोना, झेनिया फेरेरा आणि इर्न्यू डायस गायतात हे गीत.

श्रोत्यांनो, ऐकूया कार्यावळीचे निमाणे गीत बिंदास लाईफ. आणि बरोबर 1:30 इष्टांनो ऐकूपाक रवात मराठीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावरून संक्षेपित करतले.

प्लास्टीकचो कोयर गटारांनी तुंबता आनी म्हेळें उदक गांवभर जाता. प्लास्टीकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टीक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.

0: इशानो बरोबर 1:30 झाली.
1: संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मोसमी

माणूस राज्यात दाखल. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाजमाध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनीही निदर्शकांना समर्थन देत अभिजित दिपकेला अटक झाल्यास आपण 6 आठवड्यांचं उपोषण करू असा इशारा दिला आहे. निदर्शकांनी शिस्त आणि शांततामय मार्गानं निदर्शनं करावीत असं आवाहन दिपकेनं केलं आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खासगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातले होते. कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या अस्थिविसर्जनासाठी बियास नदीच्या दिशेनं त्यांची गाडी जात असताना हा अपघात झाला. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिल्लीमध्ये मालवीय नगर इथं 3 जून रोजी एका हॉटेलमध्ये लागलेल्या आग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी हॉटेलच्या आचाऱ्याला अटक केली आहे. केशव नेगी असं त्याचं नाव आहे. याआधी हॉटेलच्या मालकाला देखील सदोष मनुष्यवध आणि इतर संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतल्या आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा वापर करून पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरबाबत खोट्या गोष्टी पसरवत आहे असं भारतानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील हे सत्य पाकिस्तानच्या पोकळ दाव्यांनी बदलणार नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश म्हणाले. पाकिस्तानला जबाबदारीनं वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पाकिस्तानचे सुरक्षा परिषदेतले स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिकार अहमद यांनी आमसभेत सादर केलेल्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान जम्मू काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यांना उत्तर देताना हरीश बोलत होते. अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी परदेशी नागरिकांकडून ग्रीन कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा H-1B व्हिसा रद्द करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. काँग्रेस सदस्य चीप रॉय यांनी यासंदर्भात अमेरिकन व्हाईट कॉलर वर्कर जॉब्स अॅक्ट सादर केला. या प्रस्तावित विधेयकात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कार्यक्रम देखील रद्द करण्याची मागणी केली असून याअंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर मर्यादित कालावधीसाठी अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते. आता ही लॉटरी पद्धत बंद करून परदेशी नागरिकांना केवळ प्रतिभेच्या आधारे अमेरिकेत प्रवेश मिळवण्याची तसंच नोकऱ्यांमध्ये अमेरिकेतल्या नागरिकांना प्रथम संधी देण्याची वेळ आली आहे असं या विधेयकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी आणि आखाती अरब मित्रराष्ट्रांच्या दिशेनं डागलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन पाडल्याचा दावा अमेरिकी लष्करानं केला आहे. तसंच इस्लामिक रिपब्लिकच्या किनारपट्टीवरच्या काही रडार यंत्रणांवर देखील हल्ले केले आहेत. मात्र इराणनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं

0: अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. त्याआधी इराणनं कुवेत आणि बहारीनच्या दिशेनं 7 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. त्यापैकी 6 क्षेपणास्त्र अमेरिकी सैन्यानं रोखली तर 7वं क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या घटनेत अमेरिकी जवानांना कोणतीही इजा झाल्याचं वृत्त नाही असं अमेरिकी लष्करानं म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी करण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती मुळातच तणावपूर्ण असून नव्यानं होत असलेल्या या हल्ल्यांमुळे ती अधिक बिकट बनली आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष मिटवण्यासाठी करार करण्याच्या उद्देशानं ट्रम्प प्रशासन इराणवरचा दबाव वाढवत असतानाच हे हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. रशिया आणि युक्रेन संघर्ष समाप्त करण्याच्या हेतूनं या भेटीत काही तोडगा निघू शकेल या उद्देशानं झेलेन्स्की यांनी पुतीन यांना एका खुल्या पत्रातून चर्चेचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र झेलेन्स्की यांच्या पत्रात तितकंसं गांभीर्य आढळलं नाही असं सांगत पुतीन यांनी हा प्रस्ताव फेटाळला. तर पुतीन यांच्या कृतीतून त्यांना हे युद्ध थांबवण्याची इच्छा दिसत नसल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत त्यानं जर्मनीच्या व्हिन्सेंट केईमरचा पराभव केला. 2013 या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून भारताच्या विश्वनाथन आनंद आणि विश्वविजेता डी गुकेश यांना हुलकावणी दिलेल्या विजयावर चेन्नईच्या प्रज्ञानंदनं मात्र आज विजयाची मोहर उमटवली. सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत प्रज्ञानंदनं 18 गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली. अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो 17 गुणांसह दुसऱ्या, एलिरेजा फायरौझा 15.5 गुणांसह तिसऱ्या तर मॅग्नस कार्लसन 13 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. जपानमध्ये ककाबीखरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जपाननं मलेशियाच्या 8-1 असा मोठ्या फरकानं पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 सुरू होईल. भारताच्या टी20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून बीसीसीआयनं श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. 15 वर्षांच्या वैभव सूर्यमौशीला या भारतीय संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. नैऋत्य मान्सूनचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस पडेल असा अंदाज आहे. गेल्या वर्षी तो 25 मे रोजी राज्यात दाखल झाला होता. यंदा 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशचा दक्षिणेचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रत्यानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दोन 33 अंश 1 मीटर म्हणजेच 1287 किलो हट्जाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या भादे चॅनलावेल्यान आम्ही उलयतात. मोगळेक पेनू दनपारची बरोबर 1:40 जाल्ली आसात. ह्या खिणाक जाणून घेऊया आयच्या दिसाक वितरावचेल्या कार्यावळींची रुपरेषा.

बरोबर 2:15 दोपहर समाचार आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतले. 2:30 मोगळेकपणो आयकुपाक रावात हिंदी फिल्म गीताची कार्यावळ. 3:00 हिंदीतल्यान खबरो आणि 3:05 इंग्लिशीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतली. कोकणीतल्यान खबरो आमच्या स्टुडिओतल्यान तुमच्या खातीर आसतल्यो बरोबर 3:10. ताच्या उपरांत आमी ह्या सभेतल्यान निरोप घेतली. मागीर मेळूया बरोबर सांजेच्या 5:30 तेन्ना आयकुपाक रावात कार्यावळ युववाणी मराठीतल्यान. आयज या कार्यावळीन तुमकां आयकुपाक मेळटले आजचा युवक विनय मडगांवकर आणि रामचंद्र तळपुले हांचे उलोवप. मोगळेकपणो आयकुपाक रावात कोकणी गीताची कार्यावळ शब्दुली. कातारांची कार्यावळ तुमच्या भेटेक येतली सांजेच्या 6:35. 7:00 आयकुपाक रावात भावगीत. चावडेर कार्यावळ तुमच्या भेटेक येतली सांजेच्या 7:30. आणि इष्टांनो आयज ह्या कार्यावळीन तुमकां आयकुपाक मेळटले घुमट आरती सादर करतात कारेश्वर घुमट आरती मंडळ बिचोली. हिंदी फिल्म गीताची कार्यावळ तुमच्या खातीर आसतली रातच्या 8:15. बरोबर 8:45 समाचार संध्या आणि 9:00 News@9 आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतली. ताच्या उपरांत मोगळेकपणो 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स तसेच 10:00 संगीताची राष्ट्रीय कार्यावळ आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतली. बरोबर रातच्या 11:10 आम्ही तिसऱ्या सभेतल्यान निरोप घेतली. तर इष्टांनो ह्यो आशिल्ल्यो 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर वितरावपी कार्यावळी आयच्या दिसा खातीर. इष्टांनो दनपारची बरोबर 1:43 आणि 2 सेकंद झाले आसात. तर सुरुवात करूया फुडल्या कार्यावळीक. तुमकां सगळ्यांक कोकणी गीताची कार्यावळ सदाफुलीन माये मोगाचो आणि उर्बेभरीत योकार. कार्यावळीची सुरुवात करताना आयकूंक दिता राजेश मडगांवकर आणि अन्नपूर्णा साखरदांडे हांच्या जोड आवाजातल्यान हे गीत.

मग एक पेनू कार्यावळींची रूपरेषा सांगून झाल्या उपरांत ऐकूपा क्रवात कार्यावळ सदा फुली बरोबर दनपारच्या 2 वरांचेर ऐकूया इंग्लिशीतल्यान खबरो मिड डे न्यूज इन इंग्लिश. ताच्या

इष्टानो, निकतेच तुम्ही ऐकले एक सुंदर असे हे गीत राजेश मडगावकर आणि अन्नपूर्णा साखरदांडे यांच्या जोड आवाजातल्या. इष्टानो, दोन सुकण्याची गजल हे गीत दोन पाख्यामधलो संवाद दाखयता. त्यांच्यामधलो मोग आणि त्यांच्या जिणेन घडपी गजाली ह्या गीतांक स्पष्ट झाल्यात. मोगी आपल्या प्रेयसीक खुशी करपा खातीर कितें करूं कितें नाका अशे प्रस्न करता आणि प्रेयसी मोगान त्या प्रस्नांच्यो जापो दिता. हे गीत ऐकून असे दिसता की मनशासारखोच किंवा मनशा परस वेगळ्या तरेचो मोग ह्या पाख्या मजगती वा जनावरां मजगती असता आणि त्यांच्या मदल्यो ह्यो बारीक गजाली लेगीत आमकां खूप कितें शिकयता. तर इष्टानो, तुम्ही ऐकतात 233° 1 मीटर म्हळ्यारच 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल आणि कार्यावळ सदा फुली. कार्यावळ मुखार व्हरतना ऐकूंक दिता म्हज्याच आवडीचे असे हे गीत.

इश्टानो हे आसा ह्या कार्यावळीचे निमाणे गीत. आता बरोबर 2 वरांचेर ऐकूया मिड डे न्यूज इन इंग्लिश, इंग्लिशीतल्यान खबरो. आणि बरोबर 2 वरां 15 मिनटांचेर आयकुपाक रवात दोपहर समाचार. आम्ही दिल्ली केंद्रावेळान संक्षेपित करतली.

वेकअप सीद या फिल्मातले हे गीत आशिल्ले कविता सेठ आणि अमिताभ भट्टाचार्य हांच्या आवाजात. अमित त्रिवेदी हांचे संगीत आणि इष्टानो जावेद अख्तर हांची रचना आशिल्ली. 233 एक मीटर म्हणजे 1287 किलो हट्साचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान तुम्ही ऐकतात कार्यावळ हिंदी फिल्मी गीतांची. कार्यावळ मुखार वर्तना ऐकूया सोनू निगम आणि श्रेया घोषाल हांच्या आवाजात हे मुखावेले गीत.

इष्टानो दिखतेस तुम ऐकलें क्रिश या फिल्मातल्यान हे गीत सोनू निगम आणि श्रेया घोषाल हांच्या जोड आवाजातल्यान. संगीत आशिल्ले राजेश रोशन हांचे आणि रचना आशिल्ली इब्राहिम हांची. तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान हिंदी फिल्मगीताची कार्यावळ. कार्यावळ मुखार व्हरुया, आयकूंक दिता कार्यावळीचे हे मुखावेले गीत.

इश्टानो निकतेच तुम्ही ऐकले माय नेम इज खान या फिल्मातलं हे गीत. अदनान सामी, शंकर महादेवन आणि श्रेया घोषाल ह्यांच्या आवाजातल्यान. आकाशवाणी पणजी केंद्राच्या मादे चंदलावेल्यान तुम्ही ऐकतात कार्यावळ हिंदी फिल्म गीताची आणि कार्यावळीनं तुमच्या खातीर मुखावले गीत है.

नीरज श्रीधर आणि शिल्प कविता सेठ ह्यांच्या जोडावाजातल्यान तुम्ही निकतेच ऐकले हे सुंदरशे गीत. आणि आता कार्यावळीन ऐकूया या कार्यावळीचे निमाणे गीत अरमान मलिक ह्यांच्या आवाजात.

सगळ्यांक नमस्कार आणि येवकार. मोगळ्या कुप्यानो तुम्ही ट्युन इन केला 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 5:30:15 जातात. परत एक फावट तुमकां सगळ्यांक आयच्या सांजेच्या प्रसारणात हांव येवकार दिता आणि सुरवेक तुमकां आयकुपाक दिता युववाणी मराठी ही कार्यावळ.

0: रसिक श्रोते हो, आजच्या युववाणी मराठी या कार्यक्रमात आपण ऐकूया आजचा युवक या विषयावर विनय मडगावकर आणि रामचंद्र तुळपुळे यांचं भाषण.
1: नमस्कार किरण, कसा आहेस?
2: हा ठीक आहे. अरे पण विनय, आजचा तू पेपर वाचलास का?
1: काय झालं रे?
2: अरे काय झालं, अरे एका अल्पवयीन मुलानं बँक फोडण्याचा प्रयत्न केला.
1: काय म्हणतोस काय?
2: हो, बँक फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला अटक केलाय पोलिसांनी.
1: अरे बापरे, अरे कुठे चाललंय आमचं गोवा? गोव्यामध्ये तर रोज नवनवीन प्रकारची गुन्हेगारी सुरू आहे.
2: लोकांना काय वाटतं माहितीये आताच्या युवकांना, की लवकरात लवकर आपण जर श्रीमंत व्हायचं असेल तर बँक फोडली पाहिजे, दरोडा घातला पाहिजे, चोरी केली पाहिजे. पण स्वतः आपण काय केलं असता? जर आपल्यातले जे गुण आहेत त्यांना जर वाव दिला, तर वाव दिल्यानंतर आपला सुव्यवहार सुप्त असतात ते विकसित होऊन आपण त्याच्यातून चांगल्या मार्गानं पैसा कमवू शकतो, हेच विसरले.
1: किरण काय झालं माहित आहे, जीवन जर जगायचं असेल तर त्याच्यासाठी पैसा हवाय, आणि पैसा मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी नोकरी हवी. अरे गोव्यात नोकऱ्याच मिळत नाही, आणि नोकऱ्या न मिळण्यामुळे पैसा मिळत नाही, आणि पैसा मिळत नाही म्हणून कुठल्याही परिस्थितीत पैसा मिळवायला हवा. मग तो चोरी करून असेल किंवा आणखीन कुठल्याही वाईट प्रकारची कामं करायची असेल तर तेही करायला आता मुलं मागं पुढे बघत नाहीत.
2: नाही ते बरोबर आहे, पण पैसा हा केवळ चोरीमुळे किंवा दरोड्यामुळेच मिळतो लवकर असा समज गैरसमज झालेला आहे. पण नोकरी मिळत नाही म्हणत असतो. अरे नोकरी मिळत नाही, पण त्यासाठी जर नोकरीच कशाला पाहिजे? पैसा मिळवण्याकरता व्यवसाय करू शकतो एखाद्या, आता शिक्षण मिळू शकतो. आताचं जर जग असं झालेलं आहे की आजच्या या काळामध्ये पूर्वी काळापेक्षा फार मोठा फरक आहे. आज शिक्षण मिळतं
1: बरोबर,
2: आज वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत, आपणाला वेगवेगळी माहिती मिळते. पेपरला बघा, ऍड आलेले असतात बघ पेपरला की या ठिकाणी व्यवसाय अमुक प्रकारे करू. सरकारच्या परत स्कीम आहेत,
1: त्याचबरोबर अनेक प्रकारे इंटरनेटच्या माध्यमाने सुद्धा कुठे कोणकोणत्या पद्धतीच्या नोकऱ्या आहेत त्याचीही माहिती आजच्या लोकांना युवकांना मिळत असते.
2: आणि हे न करता, हे नको त्याच्या मागे धावण्याची जी वृत्ती झालेली आहे ना, ही वृत्ती केवळ युवकांनाच घातक नाही, आज संपूर्ण

0: समाजाला नव्हे तर देशाला सुद्धा घातक ठरतीये.
1: बरोबर,
0: त्यामुळे गुन्हेगारी वाढतीये.
1: वास्तविक या युवकांची जी चांगली शक्ती आहे त्या चांगल्या शक्तीचा उपयोग चांगल्या कार्यासाठी होणं अत्यंत आवश्यक
0: आहे. हे युवकांकडेच आहे. कारण पहा की 15 ते 40 हा दरम्यानचा जो कालावधी आहे हा सर्व सर्वसाधारणपणे युवा शक्ती म्हणता येईल आपल्याला.
1: बरोबर.
0: कारण युवा शक्ती म्हणजे कसं तर त्याच्यात शारीरिक ताकद असते.
1: निश्चित
0: शारीरिक ताकद असते. कुठच्याही प्रकारची कोणतीही गोष्ट करण्यासाठी जो उत्साह असतो
1: हा तो आवश्यक
0: ह्याच वेळेला जास्त असतो.
1: बरोबर.
0: पर कुठच्याही प्रकारची जास्त जबाबदारी नसते. बुवा मुलं आहेत, संसार करायला पाहिजे, प्रपंचाला काहीतरी केलं पाहिजे, ही जबाबदारी सर्वसाधारण 35-40 नंतर सुरू होते. तोपर्यंत आई वडील, आजोबा, आजी हे ती जबाबदारी सांभाळत असतात. आणि त्यामुळे ह्यावेळेला आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी जो मार्ग असतो तो ह्याच हीच वेळ आहे.
1: आणि याच उत्साहाने, कारण ते सळसळत रक्त असतं, उत्साह असतो, आणि या उत्साहामध्ये अनेक प्रकारचे वाईट परिणाम जर जीवनावर होत असेल तर त्यातून सकारात्मक मार्ग शोधण्याची मानसिक इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे. आणि त्याच्याच कमतरतेमुळे आजची तरुणपणी नकारात्मक विचार करतात, आपल्याकडे काही होणार नाही, आपल्याकडे काही घडणार नाही, अशाच पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना अपयश येतच आणि अनेक प्रकारे चांगले मार्ग खुले असताना सुद्धा ते त्या मार्गाकडे वळत नाहीत, कारण त्यांना योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता असते.
0: बरोबर आहे. आणि जर मार्गदर्शक जर मिळाला असेल, पण तो मुळात कसा आहे माहित आहे, सगळ्यांनाच मिळतो असं नाही, प्रत्येकानं आपापल्याने शोधायचा असतो बऱ्याच वेळेला. आता मला विचार करा, शिवाजी महाराजांचं एक आपल्याला उदाहरण घेता येईल.
1: होय.
0: शहाजींना जमलं नाही ते शिवाजी करू शकले.
1: तरुण होते.
0: हा, ते सैन्याच्या मागे लागले नाही. आपल्याला सैन्य मिळालं तर आपण ते करणार, पण नाही, त्यांनी आपल्या ज्या युवक जे आपले तरुण मित्र होते तर त्या मित्रांना त्यांनी जवळ केलं, जमा केलं, त्यांच्यामध्ये चेतनाशक्ती जागृत केली की त्यांची प्रेम

0: अनेक प्रकारची जी द्रव पदार्थ आहेत ते त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल रसायन असतात, त्याचा वाईट परिणाम आपल्या पचन प्रक्रियेवर होतो. आणि असं माहीत असताना सुद्धा ही लोक ती पितात, खातात, आणि त्याचा वाईट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. मुतखडासारखा रोग किंवा हृदयविकार किंवा डायबिटीस सारखे अनेक प्रकारचे विकार तरुण वयामध्ये मग सुद्धा आता जास्त पाहायला मिळतात. हाही एक महत्वाचा
1: या
0: प्रश्न आहे.
1: खाण्यापिण्यातून होतोच रोजच्या,
0: बरोबर.
1: पण त्याचबरोबर मुद्दाम ओढवून घेतलेले आहेत.
0: हा हा हा
1: आता ही व्यसन येतात, दारू पिणं म्हणा, सिगारेट ओढणं,
0: होय,
1: गर्द सारख्या अशी जी काही व्यसनं आहेत, या व्यसनांच्या मागे केवळ ही लागले आहेत कशासाठी?
0: स्टाईल म्हणून,
1: स्टाईल म्हणून,
0: फॅशन.
1: अरे दुसरा तो दारू पितो ना, मग त्याच्याबरोबर आपण पाहिजे, पण त्याचं नुकसान काय होत आहे हे जाणत नाही, त्याच्याबरोबर आपलंही होणार याचा विचारच करत नाहीत ते. केवळ तो पितो म्हणून आपण, ही स्टाईल, सिगरेट त्याच्या हातात असते म्हणून आपल्या हातामध्ये. तसं हे कुठेही जायचं झालं की मोटरसायकल घ्यायची, मोटरसायकल घ्यायची, आणि ती मध्ये मध्यंतर एक पिक्चर आला होता बघा, धूम धूम म्हणून, त्याच्यामध्ये त्या चित्रपट कलाकाराने जी स्टाईल मारली होती,
0: आपण मारायची,
1: आपण मारायची. अरे पण त्यांच्यासाठी त्यांनी किती वेळा रिटेक केलं होतं,
0: काही वेळा
1: डमी वापरले होते, ह्याचा विचार केला नाही. आपण करायला जातात आणि नंतर मरतात.
0: आपणही स्वतः स्वतःचा जीव धोक्यात घालतात आणि दुसऱ्यांचाही जीव घेतात. त्यामुळे अशा मुलांच्या संदर्भात विचार करत असताना आणखीन एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे या मुलांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन करत असताना या मुलांनी याच आपल्या तरुण वयातील इतर मुलांचं प्रबोधन करण्याचं सुद्धा काम खूप चांगल्या पद्धतीने केलंय. उदाहरणार्थ अशा वेगानं बाईक चालवणाऱ्या मुलांना आपलेच मित्र, तरुण मित्र समजावतात. राजकारणाच्या संदर्भात जर आपण विचार केला किंवा रोगांच्या संदर्भात विचार केला तर हीच मुलं आपल्या मुलांना समजावून सांगतात, आपल्या सहमित्रांना समजावून सांगतात की बाबा हे चांगलं आहे, वाईट आहे. उदाहरणार्थ अनेक आंदोलनं जी झालीत, जी भ्रष्टाचार विरोधी असतील, राजकीय आंदोलन असतील, किंवा अनेक प्रकारचे स्वतःचे हक्क स्वतःला मिळवण्यासाठी जी आंदोलन झालीत, त्यात युवकांची शक्ती किंवा युवकांच्या प्रेरणेनेच युवकच पुढे आले आणि या युवकानेच ती आंदोलनं सफल केलीत. आणखीन एक महत्वाचा मुद्दा समाजाच्या संदर्भात विचार करायचा, तो म्हणजे स्त्री भ्रूण हत्या, एचआयव्ही पॉझिटिव्ह सारखे भयानक रोग, याचं प्रबोधन करण्यासाठी युवकच पुढे आलेले आहेत. समाजामध्ये असणारी अनेक दुर्लक्षित घटक जे आहेत त्यांचं संरक्षण व्हायला हवं, म्हणून समाजातील या लोकांच्या उद्धाराकरता युवकच पुढे आलेत. आणि याच युवा शक्तीने आपल्या समोरील आव्हानं स्वतः पेललेत आणि ते स्वतः सक्षम असल्याचं त्यांनी वारंवार दाखवून दिलेलं आहे. युवकांमध्ये उत्तम उत्साह आहे, आत्मशक्ती आहे, आणि ती जागृत झाल्यानंतर कशा प्रकारे सफलता प्राप्त होते हे अनेक प्रकारच्या आंदोलनांच्या सफलतेनंतर आपल्याला पाहायला मिळतं. पण पाहायला गेलं तर अनेक युवा शक्तीतील काही घटक असे आहेत जे नकारात्मक विचार करतात आणि आपल्याला जे हवंय ते मिळालं नाही तर नको ते निर्णय घेऊन मोकळे होतात.
1: हा, आणि त्याचमुळे आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे.
0: बरोबर.
1: आज जर बघितलं ना तर एखादी बुवा गोष्ट आहे, 5 वर्षात मिळाली ती 2 वर्षातच प्राप्त झाली पाहिजे असं असतं. आणि सगळ्यांची काही बऱ्याच जणांची मानसिकता अशी असते, अरे आपणाला लवकर श्रीमंत व्हायचं आहे, आपणाला लवकर प्राप्त व्हायला पाहिजे, पण आपण कुठच्या वेगानं ते करतो आहोत, आपण तिथपर्यंत पोहोचायला किती कालावधी याचा विचार केला जात नाही. आणि अशा या काही बऱ्याच वेळेला, आणि ह्याही आत्महत्येला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी आहेत, नैराश्य.
0: बरोबर.
1: हे नैराश्य, पण हे नैराश्य ठेवून चालणार नाही. कारण कसं आहे, यशाची फेरी ही अपयशच असते, पण अपयशानं पहिल्यांदाच खचून हा युवा वर्ग जातो आणि पुढे आपल्याला कसं जमणार, काय होणार म्हणून खचून जातो आणि तो मार्गच सोडून देतो आणि मग वाम मार्गाला लागतात ते.
0: आणि असं आणखीन एक वेगळ्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर याच युवकामध्ये अनेक जण असे आहेत जे अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीच्या फसवणाऱ्या माणसांना बळी पडतात. त्यातील काही उदाहरणं बघितली तर आपण ट्रेनमध्ये ज्यावेळी प्रवास करतो त्यावेळी आम्हाला तो SMS हे ताजं उदाहरण आहे. अनेक लोक, खास करून तरुण लोक, शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत, ज्ञान आहे, विज्ञान तंत्रज्ञानाची माहिती आहे, असं असून सुद्धा ऍडव्होकेट सारखे चांगले उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त करणारे युवक सुद्धा अनेकदा फसतात आणि फसवणारेही युवकच आहेत. यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीचा जर आपण विचार केला तर युवा शक्ती अशी आहे जी घडवू शकते आणि बिघडवू सुद्धा शकते. मग हे सगळं होत असताना या युवा शक्तीच्या मनावर सुसंस्कार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कशा पद्धतीने करणं, ते मग शिक्षणाच्या माध्यमानं असेल, समाज प्रबोधनाच्या माध्यमानं असेल, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमानं असेल, या युवकावर चांगले संस्कार बिंबवणं ही काळ.
1: अपयशानं पहिल्यांदाच खचून हा युवा वर्ग जातो आणि पुढे आपल्याला कसं जमणार, काय होणार म्हणून खचून जातो आणि तो मार्गच सोडून देतो आणि मग वाम मार्गाला लागतात.
0: आणि असं आणखीन एक वेगळं

वेगळ्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर याच युवकामध्ये अनेक जण असे आहेत जे अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीच्या फसवणाऱ्या माणसांना बळी पडतात. त्यातील काही उदाहरणं बघितली तर आपण ट्रेनमध्ये ज्यावेळी प्रवास करतो त्यावेळी आम्हाला बिस्किट खायला देतात, त्यावेळी आपण फसतो. एसएमएसचं हे ताजं उदाहरण आहे. अनेक लोक, खास करून तरुण लोक, शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत, ज्ञान आहे, विज्ञान तंत्रज्ञानाची माहिती आहे, असं असून सुद्धा ऍडव्होकेट सारखे चांगले उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त करणारे युवक सुद्धा अनेकदा फसतात आणि फसवणारेही युवकच आहेत. यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीचा जर आपण विचार केला तर युवा शक्ती अशी आहे जी घडवू शकते आणि बिघडवू सुद्धा शकते. मग हे सगळं होत असताना या युवा शक्तीच्या मनावर सुसंस्कार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कशा पद्धतीने करणं, ते मग शिक्षणाच्या माध्यमानं असेल, समाज प्रबोधनाच्या माध्यमानं असेल, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमानं असेल, या युवकावर चांगले संस्कार बिंबवणं ही काळाची गरज आहे, आत्ताची गरज आहे. पूर्वीचा विचार

0: त्या ठिकाणी जाऊन येण्याचा वेळ आपला खर्च झाला असता, पण तो आज वेळ वाचतोय. हा खरा मोबाईलचा उपयोग आहे. पण त्याचा दुरुपयोग म्हणजे तासन तास बोलत बसायचं, त्या मोबाईलवर त्याप्रमाणे खर्च करायचे, त्याचे दुष्परिणाम नंतर मग त्याचा दुरुपयोग करायचा, त्या मोबाईलवर बोलत राहायचं आणि बोलत राहून आपल्या शरीरावर त्याचा परिणाम करून घ्यायचा.
1: बरोबर. ज्याप्रमाणे ड्रग्सचे ऍडिक्ट आहेत तसे मोबाईलचे, इंटरनेटचे सुद्धा ऍडिक्ट आहेत. इंटरनेट वापरल्याशिवाय त्यांना जगता येत नाही, वागता येत नाही. आपल्या घरातील आई वडिलांबरोबर, घरातील लोकांसमोर ते बोलत नाही. इंटरनेट जोपर्यंत ते वापरत नाही तोपर्यंत ते दैनंदिन जीवन चांगल्या प्रकारे जगू शकत नाही.
0: ती सुद्धा एक स्टाईल झाली.
1: होय होय.
0: मोबाईल कानाला लावून फिरणं म्हणजे कोणीतरी आपण मोठा आहे. आपण घरात आल्यानंतर मोबाईलवरच बोलणं आणि घरातल्या जे काही इंटरनेट कॉम्प्युटर वगैरे लावून बसणं म्हणजे आपण काहीतरी चांगलं करतोय, वेगळं करतोय, अशी त्यांची भावना असते.
1: घरात बसून किंवा चालताना मोबाईल वापरणं ठीक आहे, पण गाडी चालवताना मोबाईल वापरून आपला जीव धोक्यात घालतात
0: आणि दुसऱ्याचा.
1: त्यामुळे हे सगळं पाहत असताना, बघत असताना आणखीन एक विचार आपण लक्षात ठेवायला हवा की ह्या सगळ्या मागे एक विषय महत्वाचा आहे, तो चंगळवाद. मौज मजा करण्यासाठी त्यांना पैसा हवाय. आणि दुसरं म्हणजे अनेकांच्या खिशात पैसा नसतोय, म्हणजे दुसरा करतोय त्या पद्धतीचं जीवन आपण जगायला हवं, यासाठी पैसा मिळवायला हवा. आणि अनेकदा पैसा नसल्या कारणामुळे अनेक जण गैरमार्गानं पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात. वास्तविकता अशी आहे, हे युवक, हीच युवा शक्ती, या युवकांनी प्रत्येकामध्ये आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्याकडे असणारी जी आत्मशक्ती आणि आपल्या शरीरामध्ये असलेले उत्तम कलागुण, स्वभाव गुण, याचा जर चांगला उपयोग केला, ते जर विकसित केले, तर त्या विकसित झालेल्या कलागुणामुळे ते चांगले प्लंबर बनू शकतात जे सध्या मिळत नाहीत, चांगले ते हेअर ड्रेसर बनू शकतात जे सध्याच्या काळामध्ये त्यांची चलती आहे भरपूर, तसेच उत्तम प्रकारे ते मेकॅनिक बनू शकतात. गाड्या भरपूर झाल्यात, पण मेकॅनिक त्या गाड्या ठीक करणारे गाड्यांचे डॉक्टर कमी आहेत. उत्तम प्रकारे ते अर्थार्जन करू शकतात. मला सांगायचं आहे ते एवढंच, प्रत्येक युवकाने आत्मशोध करणं आवश्यक आहे. आपल्याकडे असणारी कोणती कला चांगली आहे, कोणत्या कलेच्या माध्यमातून आपण चांगलं करू शकतो, ते जाणून घेऊन त्याचा शोध घेऊन त्या पद्धतीनं त्याने जर कालानुसार पावलं टाकली तर अर्थप्राप्ती होईल, प्रसिद्धी होईल, उत्तम प्रकारचं आहार आरोग्याच्या माध्यमानं निश्चितच भारत सक्षम राष्ट्र होईल, याबद्दल दुमत असणं.
0: प्रत्येकाला काय वाटतं, आपण इंजिनियर झालो, डॉक्टर झालो, वकील झालो म्हणजे आपण काहीतरी जगात मिळवलं.
1: बरोबर.
0: अरे पण तेच मिळवलं म्हणजे तेवढ्या डिग्र्या प्राप्त केल्या म्हणजेच काहीतरी मिळवलं असं नाही.
1: बरोबर.
0: अनेक गोष्टी आहेत ज्या ठिकाणी आपण आपलं कलाकौशल्य दाखवू शकतो.
1: आणखीन एक महत्वाचं क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्र. भारत हा कृषी प्रधान देश आहे. या कृषीप्रधान देशामध्ये अनेक प्रकारची आता नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन बीजाणं आलेली आहेत, ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारत पुन्हा उत्तम प्रकारे कृषीप्रधान जी आपली प्रतिमा विश्वामध्ये आहे ती चांगल्या पद्धतीने ती राखू शकतो. आणखीन एक महत्वाचं म्हणजे पर्यावरणाचा घटक. पर्यावरण संवर्धनासाठी युवा शक्तीनं पुढे येणं आवश्यक आहे, कारण मानव हा पर्यावरणाचा घटक आहे. असा घटक जो पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासाठी प्रवृत्त झाले आपल्या स्वार्थासाठी, आणि जर पर्यावरणाचा अशा पद्धतीनं ऱ्हास होत राहिला तर एक ना एक दिवस माणसा सुद्धा सर्वनाश व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून अनेक प्रकारे जर आपण प्रयत्न केलेत, आपण सगळे संघटित होऊन, पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी तरुणांना संघटित केलं, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, नंतरच्या कालावधीत स्वामी विवेकानंदा सारख्या तरुण योद्धा संन्यासिनी अमेरिकेत जाऊन आपल्या भारतीय विचार तत्वज्ञानाची पताका फडकावली, आणि आज शक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती आणि स्वामी विवेकानंदांप्रमाणे बुद्धिमत्ता आजच्या युवकांमध्ये आहे. गरज आहे ती या शक्तीचा आणि युक्तीचा भारताच्या सकारात्मक दिशेने वाटचाल करण्यासाठी त्याचा उपयोग होणं आवश्यक आहे.
0: आपण जर विचार केला तर आपला देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला.
1: होय.
0: तर जो स्वतंत्र झाला त्याच्यामध्ये योगदान जास्त कोणाचं आहे?
1: युवकांचं.
0: युवकांचं आहे. बघा तुम्ही, आपण जर आपण पाहिलं चाफेकर बंधू म्हणा की मंगल पांडे वगैरे, हे सगळे जण होते यांनी क्रांतिकारक जे झाले, जास्ती करून क्रांतिकारक झाले, हे क्रांतिकारक हे सगळे युवकच आहेत.
1: बरोबर.
0: ही युवा शक्ती जागृत झाली, एकत्र झाली आणि म्हणून आपला देश लवकरच स्वतंत्र झालेला.
1: आता त्याने मिळवलेलं स्वराज्य, सुराज्य व्हायचं असेल तर आम्ही सगळ्या युवकांनी
0: एकत्र झालं
1: कार्य करायला,
0: आणि हे सुद्धा चांगल्या रीतीने झाल्यानंतरच आपला देश उत्कर्ष व्हायला वेळ लागणार नाही.
1: बरोबर.
2: रसिक श्रोते हो, आजच्या युववाणी मराठी या कार्यक्रमात आपण ऐकलं विनय मडगावकर आणि रामचंद्र तुळपुळे यांचा आजचा युवक या विषयावर भाषण. आणि आता आपण ऐकूया आठवतो का तुला या मराठी चित्रपटातलं गीत.

श्रोते हो आणि आता आपण ऐकूया नाती या मराठी चित्रपटासाठी नेहा राजपाल आणि जावेद अली यांचा आवाज, निखिल महामुनी यांचं संगीत.

6:35 आयकुपाक रवात कर सुधारणा आनी जिविताची सुटसुटाय रश्मी नार्से हाणी घेतिल्ली सीए किरण खरंगटे हांची मुलाखत.

आयच्या चावडेर ह्या कार्यावळींत आयकुपाक रावात घुमट आरती सादर करता कारेश्वर घुमट आरती मंडळ दिवचल गोंय. ताच्या उपरांत हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ आयकुपाक रावात 8:15

समाचार संध्या 8:45 9:00 News@9 10:00 तुमका राष्ट्रीय संगीताची कार्यावळ खूपाक मेळटली आणि आयची ही म्हादय चॅनलाचेर सभा 11:12 सोपतली. आयकुप्यानो ही आशिल्ली आयच्या सांजेच्या संबेत वितरावपी कार्यावळींची रूपरेषा.

0: आयकुप्यानो स वराजावन 15 मिनटांचेर तुमकां आयकुपाक मेळटली तुमची आवडीची शब्दुली ही कार्यावळ. पूण ताचे आदी घेवया ल्हानसो विसव.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: कलात्म गोय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
2: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
3: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
1: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
4: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूक जाय.
1: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
3: कलात्म गोय
2: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
3: कलात्म गोय. श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणार भक्ती संगीत
5: विष्णू माय जग
6: तरल स्पंदन जागवणार भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

0: भारतात कर प्रणाली खातीर कशी सुटसुटीतपणा आयल्या, भारतात जीएसटीन किरे बदल जाला, ताची खोलायेन माहिती दिवपा खातीर आकाशवाणी पणजी केंद्राच्या या खाशेल्या कार्यावळीत तुमकां येवकार। नमस्कार, हांव रश्मी नरसे जोसलकर तुमकां या कर प्रणाली विशीं हे विशीं चड माहिती दिवपाक आयज आमच्या स्टुडियोत आसात पेशात सीए म्हटल्यारूच चार्टर्ड अकाउंटंट आशिल्ले किरण खरंगटे सर। सर, तुमकां येवकार। तर सर, म्हजो तुमकां पयलो प्रस्न आसा की एका सामान्य नागरिका खातीर कर सुदारणा जाल्ल्यान कशा पद्दतीन इज ऑफ लिव्हींग आयला?
1: खंयची गोष्ट सादी आसली, सोपी आसली जाल्यार ती करपाक एक उमेद आसता। टॅक्स फायलींग कमी पेपर वर्क आसलो, गव्हर्मेंट ऑफिसांनी वचचें पडलें ना जाल्यार करप सोपी म्हणून लोकांक एक उमेद जावन लोक करतात बरे भशेन।
0: फाटल्या 12 वर्सांचेर नदर मारल्यार करदात्यांक थेट फायदो दिवपी 3 सगळ्यात मोठे कर सुदारणा खंयच्यो?
1: जीएसटी 2017 जी आयली ती सगळ्यांत मोठी टॅक्स रिफॉर्म। कित्याक म्हणजे ताचे पयली खुबशे इनडायरेक्ट टॅक्सीस आसताले जे करप खूप त्रासीक आशिल्ले, पेपर वर्क खूब आसतालो, गव्हर्मेंट ऑफिसांनी वचचें पडटाले। ते आता लागना, कित्याक जीएसटी रजिस्ट्रेशन ऑनलाईन असतं, सगळी रिटर्न ऑनलाईन असतं। दुसरे म्हणजे पर्सनल इन्कम टॅक्स फायलिंग जे असा ते आता ऑनलाईन झालं, असेसमेंट ऑनलाईन झाल्या, टॅक्स स्लॅब वाढल्यात, हातून लोकांक खूप सोपे झालं आणि टॅक्स फायलिंगही वाढलं।
0: गोयची अर्थव्यवस्था पर्यटनाचेर खूप आधारून असा। कर सुदारणांनी वर्सान वर्स पर्यटन क्षेत्रातल्या व्यवसायांक आणि कामगारांक कशी मदत केल्या?
1: सो टुरिझमान चडशे जे टॅक्सीस आसता ते इनडायरेक्ट टॅक्स आसतात कलेक्ट करप। जीएसटी आयल्या नंतर हे आणि एक खूप सोपे झालं, कित्याक पहिली टुरिझम इंडस्ट्रीक खूपशे टॅक्स लागताले, एंटरटेनमेंट टॅक्स हे आणि हेर सारे टॅक्स असताले, ते आता सगळे जीएसटीन सबझ्युम झाल्या। जीएसटी रिटर्न हांवें सांगले तशी ऑनलाईन असतात, रजिस्ट्रेशन ऑनलाईन असतं, मागीर रिफंड प्रोसेसीस असतात तेही आता ऑनलाईन असतात। सो म्हणून हॉटेलां, रेस्टॉरंट, टूर ऑपरेटर, टुरिझमाक हे खूप सोपे जाता।
0: 2014 तुळेन आयज इन्कम टॅक्स रिटर्न भरप कसे सोपे झाला?
1: टॅक्स फायलरांक पहिली रिटर्न फिजिकली भरची पडटाली, ती व्हरून इन्कम टॅक्सान सबमिट करची पडटाली, मागीर थोडी रिटर्न ऑनलाईन झाली। ऑनलाईन जातकीर आता रिटर्न इलेक्ट्रॉनिकली व्हेरीफाय जातात, रिफंड ऑटोमॅटिक येतात। इन्कम टॅक्स ऑफिसां आता वचून काम करपाचे असे व्हडले नासता, कित्याक ऑनलाईन तू क्वेरी घालू शकता। सो असे करून 2014 आणि आता पर्यंत खूप सोपे झालं।
0: कितलेशेच गोयकार फॅमिली ओन बिझनेस चलयतात, हालीच्या कर सुदारणांनी तांकां नियमांचे पालन करप कसे सोपे केला?
1: बाकी सारख्या लोकां भशेनूच हांकां आता ऑनलाईन रिटर्न, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, डिजिटल पेमेंट्स, ई इनवॉयसिंग हे खूप सोपे झालं। बिझनेस करप खूप सोपे झालं हाजे खातीर। फिजिकल इंटरॅक्शन टॅक्स ऑथॉरिटी बरोबर कमी झालं, कित्याक म्हणजे आता सगळे ऑनलाईन झाल्याक तुका ऑफिसांनी वचचे लागत ना। सो असे करून आमच्या गोयच्या खुपशे बिझनेसांक हो फायदो झाला।
0: ऑनलाईन कर सेवा

0: लोकांनी सरकारी कचेऱ्यांनी वचपाची गरज कशी उणी जाल्या सर?
1: पयलीं पॅन एप्लिकेशनां, रिटर्न फायलिंगां आसतालीं, एसेसमेंटां आसताले किंवा अपिलां आसतालीं, तुका ऑफिसांनी वचून करून घेवचें पडटालें. आतां हें सगळें ऑनलायन जालां. इनफॅक्ट आमकां ग्रीवन्स पसून आतां ऑनलायन घालपाचें ऑप्शन आसता, आनी तो ऑनलायन घालो की तांणी रिपोर्ट एक दिवचो आसता, म्हणजे दे हॅव टू आन्सर टू दीस, गिव अ रिप्लाय टू द ग्रीवन्स रिड्रेसल, एन्ड दीस इज ऑल बिकम ऑनलायन, इट बिकम मच इझियर.
0: सर म्हाका सांगा, बेगीन मेळपी इन्कम टॅक्स रिफंडाक लागून करदात्यांचो अणभव कशा तरेन सुदारला?
1: 100% कित्याक पयलीं इन्कम टॅक्स रिटर्न फायल जालें की तें प्रोसेस जातालें, तें म्हणजे रिफंड येतलो काय ना कळनाशिल्लें. आतां हो एन्टायर सिस्टम ट्रान्सपेरंट जाला. रिटर्न जशें फायल जालें की तें ऑनलायन वचून चॅक करूं शकता की खंयच्या स्टेजीर आसा, प्रोसेस जाला जावं ना, कितें रिफंड इशू जाला, रिफंड इशू जाला आनी रिजेक्ट जाला, किंवा रिफंड तुज्या बँकेचे पॅन आनी आधार लिंकींग ना म्हणून रिजेक्ट जाला, हे सगळें आतां ऑनलायन पळोवंक मेळटा. म्हणून लोकांक रिफंड आपलो ट्रॅक करप आनी येवप हें खूब सोंपें जालां.
0: आधार पॅन लिंकिंगां खातीर नागरिकांक प्रशासन कशें सोंपें जालां सर?
1: कशें आसतालें, पयलीं पॅन जो आसतालो ताका पॅन म्हणटा ही वो खूब पयलींच्यान आसा, पूण आधार आनी पॅन लिंकींग जातकीर इतलें सोंपें जालां की रिटर्न फायल जालो की तो वेरीफाय करप बेज्ड ऑन युअर आधार ओटीपी. आधार ओटीपी आयली, रिटर्न वेरीफाय जालें की सोंपलें, म्हणजे रिटर्न इज अपलोडेड. पयलीं आमकां तें रिटर्न अपलोड केलें, प्रिंट काडचो पडटालो, तो प्रिंट आवट बँगलोर धाडचो पडटालो, मागीर तो पावलो काय ना हें चॅक करचें पडटालें, मागीर तुजें रिटर्न एक्सेप्ट जातालें. आतां हें अशें ना, रिटर्न एकदां अपलोड केलें, आधार पॅन लिंकींग आसलें की तुजो ओटीपी आयलो, बँकेक तुजो आधार लिंक जालो, वेरीफाय जालें, प्रस्न सोंपलो.
0: प्रीफिल्ड इन्कम टॅक्स रिटर्न म्हळ्यार कितें आनी तें करदात्यांक चुको टाळपाक कशी मदत करता?
1: आतां प्रीफिल्ड रिटर्नां आसलीं म्हणटकीर तुका हें तुजें इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिकली पॉप्युलेट जाता. म्हणजे तूं आतां इन्कम टॅक्सान तुज्या लॉगिनान गेलो आनी तुवें तुज्या प्रोफायलांतल्यान जर तुजे डेटा पळयलो जाल्यार खुबशे डेटा ऑटो पॉप्युलेट जाता. म्हणजे तुजी सॅलरी इन्कम येतलो, तुजो इंट्रस्ट इन्कम येतलो, तुजो कितलो टॅक्स डिडक्ट जाला तो कळटलो. सो तुका फक्त कशें आसता, तुजे थोडे समजा तूं इनवेस्टमेंट तुजे कितें घालपाक जाय किंवा थोडो डेटा जो ना तितलोच चॅक करचो पडटा. सो बाकीचो तुका डेटा व्हडलो घालचो पडना, बिकॉज एआयएस टीआयएस म्हणून आसा, तातूंत सगळें मेळटा की तुका इंट्रस्ट सर्टिफिकेटाची गरज ना अशें कांय नासता. सो तो पळयलो, थंयच्यान वेरीफाय केलें, एन्ड युअर रिटर्न इज रेडी टू बी अपलोडेड.
0: फेसलेस असेसमेंट सुरू केल्ल्यान पारदर्शकता कशी वाढल्या आनी करदात्यांची चिंता कशी उणी जाल्या सर?
1: फेसलेस असेसमेंट म्हणजे कितें? पयलीं जेन्ना इन्कम टॅक्स असेसमेंट आसताले तेन्ना आमकां मॅन्युअली सबमिशनां करची पडटाली लोकल ऑफिसांनी वचून. एन्टायर प्रोसेस ऑनलायन जाला, म्हणजे नोटीस ऑनलायन येता, ताका आमी रिप्लाय दिवचो आसता तो ऑनलायन आसता, आमकां ऑफिसर कोण आसा तो कळना. रिटर्न तुजे जे सबमिशन्स आसता ते एकदां अपलोड जाले तो वेरीफाय करता, तो परत रिस्पोंड करता, इफ ही सॅटिस्फायड ही वील पास एन ऑर्डर, ऑर तो आनी कितें आनी मागतलो ते दिवपाचे. सो हातून कितें जाता, ट्रान्सपेरंसी एक आसता, कन्सिस्टन्सी आसता, आनी देर इज नो ह्युमन इंटरेक्शन, देर इज एब्सोल्युटली नो ह्युमन इंटरेक्शन. सो इट इज ओनली दी ऑनलायन फायलिंग विच टेक केअर ऑफ ऑल दीस.
0: गोयात एनआरआय समाज व्हडा प्रमाणात आसा. कर सुदारणांनी एनआरआय आणि त्यांच्या घराब्यां खातीर नियमांचे पालन करप सोपे केला काय?
1: पळय, गोंयचे खुबशे एनआरआय जे आसता ते गोंयचे भायर आसतात, ते चडशे येतात, वर्सांतल्यान एकदां येतात, आनी ते जेन्ना गोंयांत येतात तेन्ना प्रोबेब्ली रिटर्न फायलिंग असो, म्हणजे द टायम इज नॉट देअर टू फायल द रिटर्न ऑर इट इज मिडियर. सो आज कशें आसा, तो एनआरआय खंय बसूं जगान, ताका आपल्या ज्या कंट्रीन तो आसा थंयच्यान इलेक्ट्रॉनिकली तो रिटर्न फायल करूं शकता, ताका गोंयान येवपाची गरजूच ना, नायदर कितें पेपर वर्क लागता. एन्टायर प्रोसेस डिजिटल आशिल्ल्यान ताका आसा थंयच्यान आपले रिटर्न तो अपलोड करूं शकता. ऑफकोर्स तो खंयच्या प्रोफेशनलाचो हेल्प घेवं शकता, आनी नाजाल्यार आपूण स्वता पसून हें करूं शकता.
0: सर, फेसलेस अपील खातीर करदाते आणि आयकर विभाग हांच्या मधलो विश्वास कशा तरेन वाढला कसो दिसता तुमकां?
1: फेसलेस अपील जाल्ल्यान जो प्रोसेस जो आसा तो खुबसो स्टँडर्डायज जाला. म्हणजे एक क्वेश्चनर आसता, तो क्वेश्चनर बरोसो बेस्ड ऑन द कायंड ऑफ अपील दॅट इट इज एक स्टँडर्ड प्रोसेस आसता. त्या प्रश्नाचे तुम्ही उत्तर तर बरे भशेन दिली जाल्यार तो जो ऑफिसर ही अपील हियर करता ही वील डिसायड की बाबा तुजे सगळें सारखें आसा, ही वील पास एन ऑर्डर, प्रोबेब्ली देर वील बी नो हॅडबॅक्स, किंवा तुवें जे दिल्ले तो एक्सेप्ट करता आनी मॅटर क्लोज जाता.

0: हातून कशें जाता, एक टॅक्स पेयराक कॉन्फिडन्स जाता की प्रोसेस बाबा बरो चल्ला, आपल्याक भिवपाची अशी कांय गरज ना, आपणें जें सांगलां तें एक्सेप्ट जालां.
1: नव्या इन्कम टॅक्स प्रणालीन पगारदार लोकांक कर नियोजनाचें काम कशें सोपें केलां?
0: आतां ही जो नवो जो आमचो स्लॅब आसा, सो जे 12 लाख पर्यंत आमी टॅक्स ना म्हणटा, तो 12,75,000 पर्यंत एक्च्युली सॅलरीड लोकांक एक्झेम्पशन घेवंक मेळटा, म्हणजे टॅक्सूच ना. 12,75,000 स्टँडर्ड डिडक्शन जर काढलें जाल्यार ताका टॅक्स वर्क बिलकूल लागना, म्हणजे ही पे झिरो टॅक्स अप टू 12 लाख इन्कम. सो हातून म्हणजे इतलें सिम्प्लिफाय जालां की तुका हे कॉम्प्युटेशन सामकें सिंपल की तुका बाबा 12,75,000 काढले, 12 लाखाचे टॅक्स लागना. सो सोंपेपणान हे सगळ्यांक कळून येता, आनी खुबशे लोकांचो जो म्हणजे इन्कम इज इन द रेंज ऑफ 10 to 12 लाख अशें जाल्ल्यान ते लोकांक टॅक्स लागत ना आनी फायलिंगूय वाडटा.
1: तर म्हाका सांगा, पोरणी आनी नवी कर प्रणाली हांच्या मदल्यान निवड करपाचो पर्याय कित्याक दिल्लो?
0: इफ अ लॉट ऑफ पीपल हॅव हाऊसिंग लोन्स, हॅव अदर डिडक्शन, सो इफ दे हॅव एन ऑप्शन टू चेक देअर टॅक्स लायबिलिटी अंडर द न्यू स्कीम एज वेल एज द ओल्ड स्कीम. सो इफ द न्यू स्कीम इज बेनिफिशियल, तांकां ती बऱ्याक पडटा, जाल्यार दे कॅन गो इन फॉर द न्यू स्कीम आनी अकॉर्डिंगली तांणी आपलो टॅक्स फायलिंग न्यू स्किमान करप. तातूंत कांय डिडक्शन मेळना आनी कांयच ताका तातूंत म्हणजे हाऊसिंग लोन हाजे ताका इंट्रस्ट रिबेट बी मेळना. सो तो आपलो किती इन्कम आता दाखयता ताजे टॅक्स भरता आनी चॅप्टर इज क्लोज. इफ ही इज गोईंग अंडर द ओल्ड स्कीम जाल्यार ही हॅज द ऑप्शन टू के सगळे जे तुका डिडक्शन मेळटाली ती ही कॅन क्लेम and pay tax after claiming all this deduction. So it is only there to give a benefit to the SSC ki tu old scheme choose kar based on tujhe kitni tax liability asa, even new slabber was, new schemer was, where you don't have anything to claim.
1: Vadilli rebate maryada ani kar slab matlyarus tax slab madlya badlani madhyam vargiya kutumbak kaso fayda jatlo sir?
0: Ata टॅक्स स्लॅब आमचे रॅशनलायज जाल्यात, रॅशनलायज इतले जाल्या की आमचे पयलीं 6 लाख पर्यंत टॅक्स म्हणजे इन्कम पर्यंत टॅक्स नासतालो, तो डबल जाला. 12,75,000 पर्यंत आतां टॅक्स लागना. सो लोकांच्या हातान म्हणजे डिस्पोजेबल इन्कम जो म्हणटा तो मिडल क्लास लोकांच्या हातांनी वाढला. सो हातून हो एक खूब फायदो जाला, म्हणजे लोकांक हातान पैशे मेळटा खर्च करपाक, हातून इकॉनॉमी प्रॉस्पर जाता, कन्झम्पशन वाडटा, एन्ड इट बूस्ट द ग्रोथ ऑफ एनी कंट्री.
1: कर प्रणालीत सुदारणा केल्ल्या खातीर चडान चड लोकांक टॅक्स रिटर्न भरपाक कशा पद्धतीन उर्बा मेळटली?
0: आतां कशें हांवें पयलीं म्हणिल्लें तशें, कितेंय गोश्ट सादी आसली, सोपी आसली, ती करन दिसता. आमचे टॅक्स प्रोसिजर इतले सिंपल जाल्या, डिजिटल फायलिंग आशिल्ल्यान लोकांक तें करप म्हणल्यार व्हडलें कांय दिसना की बाबा नाल्यार कोणाकूय सांगलें, कांय डेटा लागना. तो एन्टायर डेटा ऑनलायन अवेलेबल आसा, ती रिटर्न ताजी करपाक पयली सारकी त्रासीक ना.

0: 26 में 55,200 से ज्यादा नए स्टार्टअप्स को मान्यता मिली, जो अब तक का सबसे बड़ा आंकड़ा है।
1: जीएसटीन ग्राहकांच्या दिसपट्ट्या जीवितात कसो फायदो केला?
2: नाउ अल्टिमेटली वेन जीएसटी वॉज इंट्रोड्यूस्ड किती एम आशिल्लो की टॅक्स ट्रान्सपेरंसी असू जाय, कॅस्केडिंग इफेक्ट म्हणजे तो लोकांक डबल टॅक्सेशन असतले, सो कॅस्केडिंग इफेक्ट टॅक्सीस तो रिड्यूस जावपाक आशिल्लो, आणि युनिफॉर्म प्रायसिंग असतले म्हणजे आसपास जाय, बिकॉज नाव विथ वन टॅक्स स्ट्रक्चर इन्क्लूड इनपुट इज फ्रीली फ्लोईंग, सो ऑटोमॅटिकली द फायनल बेनिफिट इज टू द कन्झ्युमर बिकॉज प्रायस देवपाक जाय प्रोडक्टाचो, एक प्रोडक्टाचो जेव्हा प्रायसिंग इनपुट जेव्हा हा क्लेम करता त्यांना ताजो ऑटोमॅटिकली फायनल रिझल्ट इज द रिडक्शन ऑफ द प्रायस ऑफ एनी गुड डेट इज सोल्ड, सो दिस हॅज बेनिफिटेड द कन्झ्युमर टुडे।
1: जीएसटी लागू झाल्या उपरांत व्यवसायात सुरवेक खंयच्या आव्हाना आड वचचे पडले आणि ती काळा प्रमाण कशी उणी झाली?
2: इनिशियली जेव्हा जीएसटी आयली त्यांना कसे वन ऑफ बिगेस्ट चॅलेंजेस वॉज इट वॉज अ व्हेरी टेक्नॉलॉजी ड्रिव्हन चेंज, पहिली आमची व्हॅट रिटर्नां असताली किंवा बाकीचे टॅक्स असताले, मॅन्युअली फॉर्म भरची पडटाली, मॅन्युअली टॅक्स चलान भरचे पडटाले, म्हणजे व्हडले काय रुल्स असे काय, दिस वॉज अ कंप्लिटली न्यू लॉ, म्हणजे इट रिप्लेस्ड एज ओल्ड लॉज, सो पीपल हॅड टू फर्स्ट कम टू टर्म्स विथ सच अ बिग चेंज, सो म्हणजे ते एन्टायर प्रोसेस रजिस्ट्रेशन ऑनलाईन, रिटर्न फायलिंग ऑनलाईन, टॅक्स पेमेंट ऑनलाईन, हे सगळे समजूपाक पहिली खूप टाइम गेलो, पण आता जेव्हा पीपल हॅव नाव फेमिलियराइज विथ दे मोर फेमिलियर विथ द फायलिंग, सो आता त्यांची हे वरीज कमी झाल्या, बिकॉज आता प्रोसेस वो सेट एकदा झालो की बाबा हांवें 10 तारीख पर्यंत माझा सेल्स दाखवपाक जाय, 20 तारीख किंवा वॉट एव्हर पर्यंत माझे टॅक्स भरूक वो एकदा माका पॅटर्न सेट झालो की ऑटोमॅटिकली इट गेट्स यू गेट फॅमिलियर अँड यू स्टार्ट कम्प्लाईंग स्टार्ट फायलिंग दोज रिटर्न्स इन टाइम।
1: जीएसटीन लहान आणि मध्यम उद्योगांखातीर व्यवसाय करपाचे सोपेपण कशी वाढयला?
2: आता कॉम्पोजिशन स्कीम म्हणून असता, कॉम्पोजिशन स्कीमान कशें आसता, तुमकां जीएसटीन कॉम्पोजिशन स्कीम आयली की इनपुट घेऊ मेळना, पण यू आर पेईंग ओनली जीएसटी एट 1% ऑर 2% ऑफ युअर आउटपुट, सो दीस हेल्प स्मॉलर बिझनेसीस की तू बाबा 2% भर किंवा 1% भर आणि सोपय तू ते फुल रेकॉर्ड

0: बड़ा शरारती है। कॉलेज में मार्कशीट फोटोशॉप करके पापा को दिखाता था। कल मैंने लाइट बिल पर जीरो अमाउंट देखा तो सोचा इसने पक्का फोटोशॉप किया होगा, वरना जीरो बिजली बिल कैसे पॉसिबल है। पूछा तो बोलता है, भैया सब ऊपर वाले की दया है, सोलर पैनल है ना। मैंने कहा, ओ ये सही है बेटा।
1: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in।
2: श्रोते हो, आणि आजचा हा भावगीतांचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे। आणि आता आपण ऐकूया कोकणीतल्या प्रादेशिक बातम्या।
3: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबर विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबर दिता। मुखेल खबरो, पर्वरी फ्लायओव्हराचे बांधकाम सप्टेंबर मेरेन पुराय जावपाची शक्यता आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला। प्लास्टीक कोयर मुक्त आणि हेर नितळसाण निकष पाळपी गावांक 19 डिसेंबराच्या कार्यावळीन पुरस्कार भेटयतले अशी घोषणा मुखेलमंत्र्यांनी केल्या। माझे घर येवजणेचो सुमार 1,00,000 लोकांक लाव मेळटलो अशें मुखेलमंत्री सावंत हांणी सांगला। आणि अखिल गोवा लॉरी मालक संघटनेन केंद्रीय रस्तो आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांची भेट घेऊन आपले प्रश्न मांडल्यात। पुराय खबरो, पर्वरी फ्लायओव्हराचे बांधकाम सप्टेंबर मेरेन पुराय जावपाची शक्यता आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला। ह्या प्रकल्पाचे उक्तावण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे हस्तुके जातले अशें सावंत हांणी सांगले। पर्वरी फ्लायओव्हराचो NH66 महामार्गाचेर 640 कोटी रुपया खर्च करून बांधिल्लो प्रकल्प आसा। हो 5.15 किलोमीटर 6 लेन उंचायेचो कॉरिडॉर आसून पणजी आणि म्हापसा हांचे मदली येरादारीची गर्दी उणी करपाचो ताचो हेत आसा। हो प्रकल्प सध्या पुराय जावपाच्या वाटेर आसा। हो वाठार 5वो आणि निवळ दिसचो म्हण पर्वरी पंचायतीन फ्लायओव्हराच्या सकयल आणि कुशीक झाडां लावची असो उलो मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी मारला। प्लास्टीक कोयर मुक्त आणि हेर नितळसाण निकष पाळपी गावांक व्हड रोख रकमेचे पुरस्कार सरकार दितले। 19 डिसेंबराक जावपी कार्यावळीन हो पुरस्कार भेटयतले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केली। शेनवारा तांणी राज्यातल्या पंच सरपंच आणि स्वयंपूर्ण इश्ट कडेन ऑनलाईन संवाद साधलो। या वेळार तांणी राज्य सरकारान सुरू केल्ल्या हरित गोवा नितळ गोवा उपक्रमाची माहिती दिली। मुखेलमंत्री सावंत हांणी 5 जून ते 5 सप्टेंबर मेरेन 90 दिसांच्या काळात राज्यभरात 10,00,000 थळाव्या रोपांची लागवड करपाच्या महत्वाकांक्षी ध्येयान निवळ गोय पाचवे गोय झाडां रोवपाची मोहीम कालच्यान संसारीक पर्यावरण दिसाक चाली लागल्या।
4: खंयच्या पंचायतीन सगळ्यात व्हडलो इनिशिएटिव्ह घेतलो, खंयच्या बेल्डात सगळ्यात चड बरी झाडां लायली, आता पर्यंत आम्ही तशी वेगवेगळी प्रायझीस दीत गेल्या। ह्या पंचायतीन बरे काम केलं जाल्यार त्याका एप्रिसिएशन प्रायझूय मेळटले, ह्या स्वयंपूर्ण मित्रात बरे काम केलं सरपंचाकूय हायस्कुला कॉलेजीकूय मेळटले। तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन ते बऱ्यातले बरे काम करचे म्हणून तर म्हाका दिसता तुमच्या लिडरशिपीच्या सकयल वर्किंग डे किंवा सुटी असताना प्रत्येक कडेन हो कार्यक्रम पेट कार्यक्रम म्हणून करात, जेणे करून 5 सप्टेंबराक हो कार्यक्रम जेन्ना सोंपतलो तेन्ना देशाचे एनवायरमेंट मिनिस्टर
3: गोयातल्या रस्त्याच्या कुशीक हरित कॉरिडॉर तयार करपाचो आम्ही यत्न करतात असे मुखेलमंत्र्यांनी सांगले। ते खातीर पत्रादेवी ते पोळे मेरेनच्या राष्ट्रीय महामार्गाचेर झाडां लायतले, फुडल्या 3 महिन्यांत 10,00,000 झाडां रोयतले असे तांणी मुखार सांगला। म्हजे घर येवजणेचो सुमार 1,00,000 लोकांक लाव मेळटलो असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले। पात्र नागरिकांनी हे येवजणेचो लाव घेवचो आणि सरकाराकडल्यान मेळपी घरांचो फायदो घेवचो असो तांणी उलो मारला।
4: 1,00,000 पर्यंत लोकांक म्हजे घर या स्किमीचो फायदो 100% जातलो। आता पर्यंत आम्ही ज्या पद्धतीत हे फुल स्पीडीत हे वचपाची गरज असा म्हणून म्हजे घराचो कार्यक्रम नॉर्थातलो थोड्या दिसांच्या भितर आम्ही नॉर्थातलोय कार्यक्रम ऑर्गनाईज करपाचे असा। तोय कार्यक्रमाचे फॉर्म हे सगळ्या जणांनी डिस्ट्रीब्यूट करचे।
3: हेल्थ विथ आयुर्वेदाचो 25,000 परस चड लोकांक फायदो जाला असे मुखेलमंत्री सावंत हांणी सांगले। भलायकी शिबिरांनी वाटो घेवचो आणि भलायकी तपासणी करची, ताका लागून प्रतिबंधात्मक भलायकी सेवा आणि दुयेसा बेगीन सोदून काढपाक चालना मेळची म्हण स्वतःच्या भलायकीची या उपक्रमावरवी चाचणी करून घेवची असो उलो तांणी मारला।
4: विथ आयुर्वेदा या कॅम्पेनिंगात 70 आयुर्वेदिक डॉक्टर प्रायव्हेट आमच्याकडे ऑनबोर्ड असा। आयुर्वेदिक कॉलेज ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा हातूर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुमची तपासणी जाता, 15 दिसांची वखदां फुकट मेळटा। तुमकां पंचकर्म जर सजेस्ट केली जाल्यार ती फुकट करता। आता पर्यंत मोर दॅन 25,000 लोकांनी हाजो फुकट फायदो घेतला की हेल्थ विथ आयुर्वेदा या कॅम्पेनिंगात सहभागी जाया। तुमच्यातले लोक लागी कोण आयुर्वेदिक डॉक्टर आहात त्याका सांगा की तुम्ही हेल्थ विथ आयुर्वेदाच्या अंडर म्हाका रजिस्टर्ड 5 जुलै पर्यंत परत चालू उरतलो। हितूरही सगळ्या जणांनी मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेट जावचे।
3: पर्वरी जिमखान्याचं सुविधा राज्यातल्या

0: सगळ्यांत बऱ्यो सुविधा मदीं जाता अशें वर्णन करतना मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी पर्वरी जिमखान्याच्या सुविधांचो वापर राष्ट्रीय खेळां आनी ऑलिंपीक खेळां खातीर तयारी करपी खेळगड्यांचे जिमखान्याची फी सरकार दितले अशें आश्वासन दिलां. तशेंच पर्वरी जिमखान्यांतलो सुविधा वापरून राष्ट्रीय खेळा सर्तीची तयारी करपी तरणाट्यां खातीर वस्तीघराची सुविधा करतले अशें राज्य सरकाराचो प्रस्ताव आसा अशें तांणी सांगले. पर्वरी जिमखान्याची उक्तावण केले उपरांत ते उलयताले. ह्या वेळार पर्यटन मंत्री आनी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे, गोंय राज्य मुळावी बांदावळ उदरगत महामंडळाचे अध्यक्ष मायकल लोबो, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे आनी सुकूर पेन्ना द फ्रांस आनी साल्वादोर द मुंद पंच वांगडी हाजीर आशिल्ले. कंत्राटदार बदलपाक लागून पर्वरी जिमखानो पुराय जावपाक सुमार 13 वर्सां लागली अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी सांगले. साल्वादोर द मुंद हांगा पयलींच फुटबॉल मैदान आशिल्ल्यान सुकूर मैदानाचेर फुटबॉल खेळपाच्या जाग्यार खेळा सुविधा विकसीत करपाचें थारायलां अशें गोंय साधन सुविधा उदरगत महामंडळाचे अध्यक्ष मायकल लोबो हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: पणजे शाराचे हरित वैभव जपपा खातीर आनी फुडले पिळगेक समृद्ध पर्यावरणाचो वारसो दिवपा खातीर व्हडा प्रमाणात झाडां लावपाची मोहीम राबयतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. आदी पणजेतल्या रस्त्या कुशीक व्हडा प्रमाणात आशिल्ल्या झाडांच्यो प्रजाती परतून लायतले. ह्या मोहिमेखाला शारातल्या वेगवेगळ्या वाठारात नियोजनबद्ध पद्दतीन झाडां लायतले. पर्यावरण संवर्धना खातीर नागरिकांनी सक्रीय वाटो घेवपाचे आवाहन मुखेलमंत्री सावंत हांणी केला. साधन सुविधा उदरगत तशेंच मानवी उदरगत हांची योग्य तरेन सांगड घालीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उदरगती खातीर गोंय सरकार वावुरता. आत्मनिर्भर भारत आनी स्वयंपूर्ण गोंयचे सोबीत सपन पूर्ण करपा खातीर सरकारान नागरिकांनी सहकार्य करपाची गरज आसा अशें मत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायले. सांखळी मतदारसंघात गांवठण सांखळी हांगसर नूतनीकरण तशेंच सुशोभीकरण केल्ल्या नवीन अंगणवाडी इमारतीच्या उक्तावण सुवाळ्यांत मुखेल सोयरे ह्या नात्यान ते उलयताले. ह्या वेळार तांच्या संगतान सांखळीचे नगराध्यक्ष सिद्धी प्रभू पोरप, उपनगराध्यक्ष दयानंद बोरयेकर, थळावे नगरसेवक ब्रह्मानंद देसाई तशेंच नगरसेवक आनंद काणेकर आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ऑल गोवा लॉरी ओनर्स असोसिएशनाचे अध्यक्ष श्रीकांत आनंदचारी हांच्या फुडारपणाखाला संघटनेच्या जाळवणदारांनी दिल्लीन केंद्रीय रस्तो आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांची भेट घेतली. लॉरी मालका मुखार उपराशिल्ल्या मुखेल आव्हानांचेर भर दिवपी निवेदन ह्या वेळार संघटनेन मंत्री नितीन गडकरी हांकां भेटयले. डिझलाचे दर, टायर, स्पेअर पार्ट, विमो आणि लॉरी ऑपरेशनल खर्च सयत वाढत आशिल्ल्या कार्यकारी खर्चाविशी संघटनेन ह्या वेळार निवेदनातल्यान हुस्को उक्तायलो. सध्याच्या चलनवाडीच्या दराप्रमाण मालवाहतूक शुल्कात सुधारणा करपाची मागणी ह्या वेळार संघटनेन केल्या. कोकणी नाटकाच्या मळार सादरीकरणाचे नवे आयाम आणि प्रवाह हाडपी आणि कोकणी नाटकाक भौसामदी पावोवपा खातीर व्हड योगदान दिवपी एक कलाकाराक आमी आयज मुकल्यात अशा उतरांनी गोंयचे नामनेचे नाट्य कलाकार अजित केरकार हांच्या मरणाचेर कोकणी भाशा मंडळ गोंय आणि अखिल भारतीय कोकणी परिषदेन उजवाडायल्ल्या जोड पत्रकांत दुःख उक्तायला आणि तांकां आर्गां ओपल्यात. अजित केरकार हांणी नागेशी बांदोडेच्या श्री नागेश महालक्ष्मी प्रसादीक नाट्य संस्थेच्या माध्यमातल्यान कला अकादमीच्या कोकणी नाट्य सर्तीन दर्जेदार नाटकां आपल्या कुशळ दिग्दर्शनाच्या बळग्यार हाताळली आणि जैतिवंत केली. एक कुशळ दिग्दर्शक आणि नाट्य कलाकार म्हणून तांणी गोंय आणि गोंयाभायर नामना जोडली. अशा ह्या ज्येष्ठ नाट्य कलाकाराक कोकणी भाशा मंडळ गोंय आणि अखिल भारतीय कोकणी परिषदेन आर्गां ओपल्यात. खेळ चेन्नई हांगा जावपी ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशीप 2025-26 हातून वांटो घेवपा खातीर गोवा विद्यापीठान पॉवरलिफ्टींग मॅन अँड विमन पंगडाची निवड केल्या. दादल्यांच्या पंगडान पुष्पराज नायक आणि शैश शेतकार तशेंच बायलांच्या पंगडान दुर्वा साळगांवकर आणि आग्नेश फर्नांडीस हांची निवड जाल्या. हवामान राज्यात 10 जून मेरेन पावसाच्या फाटभुयेर येलो अलर्ट जारी केला. फाल्यां आणि परां

0: आयच्या चावडेर या कार्यावळींत आयकुया घुमट आरती सादर करता खारेश्वर घुमट आरती मंडळ दिवचल गोंय.
1: गोंय गोमंतक भारताचे प्राचीन कड्यावयले एक सोबीत सुंदर आणि लहान राज्य जावन असा. गोंय लहान असले तरी सुद्धा आपल्या नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती, कला, इतिहासाचो वारस आणि देवभूमी म्हणून प्रसिद्ध असा. गोयान सण जसे चवथ, दिवाळी आणि नवरात्री हे सगळे व्हडा उमेदीन मनयतात. नवरात्रीचे नऊ दीस देवी नवदुर्गेक सुंदर रितीन सजोवन तिका मकरान बसयतात आणि मकर झेलयतात. तसेच नवरात्रीचे नऊ दीस सगळे लोक दांडिया, गरबा आणि इतर सर्त जसे फॅन्सी ड्रेस, रांगोळी आणि घुमट आरती सादरीकरण सादर करतात. घुमट आरती हे गोयचे दायज म्हणून वळखले वयता. गोयच्या संस्कृतीतलो एक सुंदर भाग आणि ह्यात भागातलो एक घुमट आरती पंगड म्हटल्यार आम्ही श्री कारेश्वर घुमट आरती मंडळ लामगाव बिचोलीम तुमच्या मुखार घेऊन येता ह्या नवरात्रीच्या निमतान एक घुमट आरती. कलाकारांची नावां जावन आसा. निवेदक आणि मुखेल गायक म्हणून हांव सुभानी दफेदार, म्हज्या बरोबर सहगायक कलाकार अश्वेश धारगळकर, श्वेतांग नायक, सोहम महाले, महादेव धारगळकर, घुमटोदक जावन आसा साहिल गोवेकर, प्रतीक शिंदे, सुयेश हळनकर, साहिल मांद्रेकर, शामिळोदक जावन आसा निरज नायक, तशेंच कासाळवदक जावन आसा राजबालो.
2: नमो गणनाथा.

0: जय।
1: शंका चक्र गदास्ते।

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि एफ एम वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

0: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजे केंद्रात सप्तसूर सप्तसूर
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1-2 मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न। खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्याच पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश। विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन। आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा निष्कर्ष केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं व्यक्त केला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता। गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता। देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली। या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम याविषयी सविस्तर चर्चा झाली असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी सर्व सदस्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं। ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत। त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे। शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील। विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे। नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। खाद्यतेल उत्पादकांनी या नियमांचं स्वागत केलं आहे। 3 वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या एकसमान वजनाचं बंधन सरकारनं हटवलं होतं, त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता असं भारतीय खाद्यतेल उत्पादन संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला। किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केलं। महाराष्ट्रात अनेक गड किल्ल्यांवर आणि अन्य ठिकाणी यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे। या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली होती। या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ असं फडणवीस यांनी सांगितलं। व्हेनेझुएलाच्या बोलिव्हिया

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. रॉड्रिग्ज यांनी यावेळी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाबाबत तसंच या क्षेत्रातील नवीन संधीबाबत सविस्तर चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पेपरफुटी आणि इतर अनियमिततेप्रकरणी मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी तसंच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, भाकप नेत्या अॅनी राजा, भाकप मालेचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य सहभागी झाले होते. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. याआधी 10 जूनपर्यंत तो राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण 4 दिवस आधीच तो दाखल झाला आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननमध्ये आज केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक ब्रिगेडियर जनरल, एक कॅप्टन आणि एक जवान अशा 3 लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती लेबननच्या सैन्यानं दिली आहे. इस्रायल आणि लेबनन यांच्यात नव्यानं युद्धबंदी कराराबाबत सहमती झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा हल्ला झाला आहे. युक्रेननं रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग शहरावर ड्रोन हल्ला केल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेट नाकारल्यानंतर हा हल्ला झाला आहे. युक्रेननं 141 ड्रोन डागल्याचं रशियातल्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पुर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. या सामन्यात त्यांनी कोरियाच्या संघावर 3-0 असा विजय मिळवला. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर 3 बाद 368 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर केएल राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या T20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद BCCIनं श्रेयस अय्यरकडे सोपवलं आहे. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडला आहे. उपकर्णधार तिलक वर्मा यांच्यासह रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीशकुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्षदीप सिंग, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांचा या संघात समावेश झाला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद सिराज आणि प्रिन्स यादव यांचा संघात समावेश आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खासगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य त्यांनी जाहीर केलं आहे. पत्रकारांवर हल्ले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध तसंच आर्थिक दबाव वाढत असल्याचा दावा ऑल इंडिया न्यूज पेपर्स एडिटर्स कॉन्फरन्स या संघटनेनं केला आहे. सरकारची जाहिरात विषयक धोरणं केवळ मोठ्या प्रशासनगृहांना फायद्याची ठरतील अशीच आखली जातात असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
गतवर्षात देशाचा आर्थिक

0: वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन. आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ऐकूप्यानो, तुम्ही ट्यून इन केला 233.1 मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचं हा म्हादय चॅनल. सांजेची 8:15:40 जातात आणि ह्या वेळार तुमकां ऐकूपाक दिता हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. सुरवेक ऐकूया अलका याग्निक आणि बाबुल सुप्रियो हांचो जोड आवाज.